सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प विधवा परितक्ता कुमारी माता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास भोजन सुविधा कायदेशीर सल्ला समुपदेशन गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये। नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे 29 जुलै 2026 ही तारीख आणि वार आहे बुधवार. तसंच मंडळी, आज आहे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन. पावसाचा दिवस देखील आज आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा. सगळ्या गुरूंना मी आज नमन करते, वंदन करते आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तसंच मंडळी, आजच्याच दिवशी 1920 अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को शहरांदरम्यान जगातील पहिली हवाई मेल सेवा सुरू झाली. 1921 अॅडॉल्फ हिटलर राष्ट्रीय समाजवादी जर्मन वर्कर्स पार्टीचा नेता बनला. 1946 टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया करण्यात आलं. 1948 12 वर्षानंतर लंडनमध्ये 14व्या ऑलिम्पिक खेळांचं आयोजन करण्यात आलं. 1957 आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची स्थापना झाली. 1985 मल्याळम लेखक टी एस पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 1987 भारत श्रीलंका शांतता करारावर स्वाक्षरी झाली. 1997 हरनाम घोष कोलकाता स्मृती पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांना प्रथमच मराठी लेखकाला मिळाला. 2021 इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे रशियन मॉड्यूल इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर तात्पुरतं नियंत्रणाबाहेर गेलं. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, आजचा दिवस आहे गुरुपौर्णिमेचा. सगळ्यात पहिले तर आपण आपल्या सगळ्या गुरूंना वंदन करूया. आणि प्रत्येकानं आपल्याला काही ना काही शिकवलेलं असतं. माझ्या आयुष्यात तर असे अनेक जण आहेत जे माझे गुरु आहेत, त्यांना मी वंदन करते. आणि मंडळी, आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या प्रत्येक गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. मित्रांनो, गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारे शिक्षक नाही, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे आई वडील, शिक्षक, जीवनात प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आणि प्रत्येक अनुभव हे सगळेच आपले गुरु असतात. आजच्या या पवित्र दिवशी संत ज्ञानेश्वर माऊलींचा एक अतिशय सुंदर अभंग मी तुम्हाला सांगते. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव जुजा नाही, त्रैलोक्की शोधूनी पहा. या अभंगाचा अर्थ असा, संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की गुरु हा संतांमधील राजा आहे. आपल्या मनाला शांतता देणारा, योग्य दिशा दाखवणारा आणि अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा तोच गुरु. म्हणूनच गुरुशिवाय दुसरा देव नाही असं त्यांनी प्रेमानं सांगितलंय. मित्रांनो, आपण अनेकदा देवाला शोधत असतो, पण आपल्याला चांगले संस्कार देणाऱ्या, चुका सुधारायला शिकवणाऱ्या आणि आयुष्य जगण्याची दिशा देणाऱ्या गुरूंच्या रूपात देव आपल्या जवळच असतो. आज गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं आपण एक छोटासा संकल्प करूया. आपल्या प्रत्येक गुरुबद्दल मनापासून आदर ठेवूया. त्यांच्या शिकवणीतलं एक तरी चांगलं तत्व आपल्या आयुष्यात नक्की उतरवूया. कारण गुरु फक्त पुस्तकातील धडे शिकवत नाहीत, ते आयुष्य जगण्याची कला शिकवतात. आजच्या या पवित्र दिवशी मी माझ्या सर्व गुरुजनांना मनपूर्वक प्रणाम आणि गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते. मंडळी, तुम्ही देखील आज गुरूंना भेटा, त्यांची आठवण काढा आणि त्यांना सांगा ते किती महत्वाचे होते तुमच्या आयुष्यात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो, सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. पुढील 4 दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विशेषतः विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांसोबतच शेतकऱ्यांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, ज्यामध्ये विदर्भ, कोकण, घाटमाथा इथे अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे तुमची इतरांची काळजी घ्या, विनाकारण बाहेर जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मी विद्या घोरपडे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आता सोशल मीडियाना सर्रास सगळे वापरत आहेत आणि जेनझीने तर सोशल मीडियावर काय काय धुमाकूळ घातला आपण सगळे पाहूनच आहोत. सोशल मीडियावर ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नीट पेपर फुटी प्रकरणावर विद्यार्थ्यांना संबोधित करणारा एक व्हिडिओ देखील आला होता बरं का. आणि मेटाच्या प्लॅटफॉर्मवर तात्पुरता ब्लॉग देखील झाला होता, मात्र काही तासांतच तो पुन्हा उपलब्ध झालाय. अशातच आता मेटानं या प्रकरणी माफी मागितली आहे. कंपनीनं सांगितलंय की काही कायदेशीर विनंतीनुसार हा व्हिडिओ तात्पुरता प्रतिबंधित करण्यात आला होता, मात्र लवकरच तो पुन्हा उपलब्ध करण्यात आला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ भारतात ब्लॉक झाला होता, पण मेटानं माफी मागितली आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: म्हणजे तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आजचा दिवस हा आहे जागतिक व्याघ्र दिवस. दरवर्षी 29 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो आणि या दिवसाचा उद्देश एकच आहे, वाघांचं संरक्षण आणि निसर्गाचा समतोल जपण्याची जाणीव प्रत्येकांपर्यंत पोहोचवणं. मित्रांनो, खरं म्हणजे वाघ हा फक्त एक प्राणी नाही तर आपल्या जंगलाचा खरा राजा आहे. ज्या जंगलात वाघ सुरक्षित असतो ते जंगलही निरोगी आणि समृद्ध असतं. मित्रांनो, वाघ हा फक्त एक प्राणी नाही तर आपल्या जंगलाचा खरा राजा आहे. ज्या जंगलात वाघ सुरक्षित असतो ते जंगलही निरोगी आणि समृद्ध असतं. आणि जंगल समृद्ध असेल तर नद्या, पाऊस, हवा आणि आपलं आयुष्यही सुरक्षित राहतं. आपल्या भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की जगातील सर्वाधिक वाघ भारतात आढळतात. हा अभिमान टिकवून ठेवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज एक छोटी गोष्ट लक्षात ठेवूया, वाघांना आपल्या मदतीची गरज नाही, त्यांना फक्त त्यांचं जंगल सुरक्षित हवंय. म्हणूनच जंगलांची तोड थांबवणं, वन्यजीवांचं संरक्षण करणं आणि निसर्गाचा आदर करणं ही काळाची गरज आहे. आपण विचार करतो की मी एकटा काय करू शकतो, पण प्रत्येक चांगली सुरुवात एका छोट्या पावलापासूनच होते. झाडं लावा, जंगलं स्वच्छ ठेवा, वन्यजीवांबद्दल जागरूकता पसरवा आणि पर्यावरण जपा. कारण जंगल वाचलं तर वाघ वाचेल आणि वाघ वाचला तर निसर्गाचं संतुलनही टिकून राहील. चला, आज जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया, निसर्गावर प्रेम करूया, जंगलांचं रक्षण करूया आणि वन्यजीवांना सुरक्षित भविष्य देण्यासाठी आपला छोटासा वाटा उचलूया. याच सुंदर संदेशासोबत ऐकूया छानचं गाणं. मी आहे तुमची आरजे कोमल, तुम्ही ऐकत आहात तुमचं आवडतं रेडिओ स्टेशन रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि निसर्गावर प्रेम करत रहा.
3: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
4: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
3: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
4: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
3: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
4: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
3: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण आवडीनं वेगवेगळ्या गोष्टी खात असतो बरं का. तसंच आपण ना सोया चाप देखील खातो, पनीर नॉनव्हेजला पर्याय म्हणून खाल्लं जातं हे सोया चाप. पण ना युपीतील एका कारखान्यात कामगार हा सोया चाप मध्ये लोळून रील बनवत आहे. हा व्हिडिओ जो आहे तो युपीतील कारखान्यातील असल्याचा दावा करण्यात येतोय. तर मंडळी, अशा प्रकारे या युवकांनी किंवा या लोकांनी जे कामगार त्यांनी काळजी घ्यायला हवी, कारण ह्या वस्तू आपण खात असतो आणि त्यामुळे यांनी तेवढी सुरक्षितता पाळायला हवी. यांनी एवढं सुरक्षित अन्न आरोग्यासाठी स्वच्छ ठिकाणी बनवलेले खाद्यपदार्थ आपल्याला पोहोचवले पाहिजेत. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी विश्वास पांडुरंग देशपांडीकर तुमचा आणि तुमच्या आप्तेष्टांचा वाढदिवस स्नेहालयातील मुला मुलींसमवेत साजरा करा. तुमच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घ्या. ऐकत रहा स्नेहालयात रेडिओ नगर 90.4 FM.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, नुकतंच आपण आषाढी एकादशी साजरी केलेली आहे आणि याच पावन मुहूर्तावर अकोले तालुक्यातील बारी जहागीरदारवाडी इथं ग्रामस्थ तसंच कळसुबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने अकोले हद्दीपासून बारी गावापर्यंत कोल्हार घोटी मार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आलंय. आणि यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी वृक्ष दिंडी ही उत्साहात काढण्यात आली आहे. या उपक्रमात आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी सहभाग घेत वृक्षारोपण केलं आहे. म्हणजे आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नशिबाचा खेळ झाला आडम तडम सारा, अरे नशिबाचा खेळ झाला आडम तडम सारा, साहेबाचा तोरा कुठं मी झालो ऐरा गैरा, आता साहेबाचा तोरा

कुणी डोस घेतो बघा कुणी टाळ घेतो बघा कुणी डोस घेतो बघा कुणी टाळ घेतो बघा कुणी डोस घेतो बघा कुणी टाळ घेतो बघा कुणी डोस घेतो बघा कुणी टाळ घेतो बघा कुणी डोस घेतो बघा कुणी टाळ घेतो बघा कुणी डोस घेतो टाळ घेतो हो आणि डांग चिंडी चांग डांग.

तरी गाढ हो जमती बारा अन्नाचा व डांचिंग दिचांग म्हणती इनपू डसला का पोरा अन्नाचा व डांचिंग दिचांग म्हणती इनपू डसला का पोरा.

थकून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा. अरे थकून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा. ऐकून डोसक उठ शान्या परीस येडा मरा. असं ऐकून डोसक उठ.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मध्ये धर सर सर धडावर चढ आणि उतर मार कोलंटी उडी घे धण्याची पुडी माझी काढशील खोडी तर मारी छडी माझा मावसा आई तुझी मावशी आले शेकटीला मला का म्हातारा म्हाताऱ्याची बायको

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 8:43 झालेत. ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणार सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त वाणिज्य उद्योग क्षेत्राचा आढावा. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चा पुन्हा सुरू होईल. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. यामध्ये 10 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे.

असून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं. हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले. सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ दिखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली. 2024 पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला, तर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचं म्हटलं. भाजपाच्या बासुरी स्वराज, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर तसंच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनीही या चर्चेत भाग घेतला. दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. तसंच या आंदोलनाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत. नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकारच्या सचिवांसमवेत झालेल्या दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. यामध्ये वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालयं आणि विभागांच्या भविष्यातील कृती धोरणांचा आढावा घेतला. विकसित भारताच्या उद्दिष्टांच्या दिशेनं प्रगतीचा वेग वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. सर्व मंत्रालयं आणि विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं. प्रत्येक निर्णय धोरणाच्या केंद्रस्थानी देशाचे नागरिक असले पाहिजेत असं मोदी यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला आहे. काल राष्ट्रपती भवनात एका विशेष पुस्तक प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती या प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपतीपद हा केवळ एक सन्मान नसून ती एक मोठी जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या. आदिवासी समुदायानं आपला सांस्कृतिक वारसा जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहनही मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपतींना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत भाग घेता येईल. आज जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे. यंदाची संकल्पना स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचं भविष्य सुरक्षित करणे अशी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 3682 वाघ आहेत. जगातील 70% अधिक वाघ भारतात आढळतात. तज्ज्ञांच्या मते भारतानं व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवलं असून भविष्यातही ही वाटचाल अधिक बळकट करण्याची गरज आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे.
1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि पोलित ब्युरोचा सदस्य मिसीर बेसरा यांना धनबाद या

ला धनबाद गिरिडीह सीमेवरून अटक करण्यात आली आहे. 15 लाख रुपयांचं बक्षीस असलेला मेहनत उर्फ मोच्छू आणि माओवादी कार्यकर्ता गौरव यालाही ताब्यात घेण्यात आलं. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी स्वतंत्र बैठका घेत चर्चा केली. या दोन्ही बैठका सकारात्मक आणि फलदायी झाल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीसाठी आणि रशियानं युक्रेन युद्धात कीवच्या केलेल्या मदतीसाठी रिपब्लिकन प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांबद्दल झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे समाजमाध्यमावरून आभार मानले. जपानमधील कुमामोटो प्रांताच्या दक्षिणेकडील भागात काल 7.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून किमान 50 जण जखमी झाले आहेत. सुमारे 3 लाख नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं जपानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. जपानमधील वाहतूक सेवांवरही परिणाम झाला असून विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत 246 गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं आहे. या अंतर्गत मुंबई आणि पुण्याला सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि मडगावशी जोडणाऱ्या 184 आरक्षित गाड्या तसंच दिवा आणि खेड दरम्यानच्या 62 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून या गाड्यांचं आरक्षण करता येईल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची भारोत्तोलक हरजिंदर सिंग, हरजिंदर कौर आणि लांब पल्ल्यांच्या शर्यतीतील धावपटू गुलवीर सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकं जिंकली तर 3 भारतीय बॉक्सरनी उपांत्य फेरीत धडक मारत देशासाठी आणखी पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून इतिहास घडवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. आतापर्यंत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून भारताची एकंदर पदक संख्या 12 झाली आहे. हवामान विभागानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांसाठी पुढील 2 दिवसांकरता नारिंगी बावटा जारी केला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कर्नाटक, केरळ, कोकण, गोवा, तेलंगणा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त, वाणिज्य, उद्योग क्षेत्राचा आढावा. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्णपदकांसह 12 पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अभ्यास घ्यावा, असं आवाहन राज्यपाल आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलाधिपती जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. परीक्षा व्यवस्थेचं डिजिटायझेशन, कागदविरहित प्रशासन आणि तंत्रज्ञानाधारित सेवांमुळे विद्यापीठानं विद्यार्थी केंद्रित आणि पारदर्शक प्रशासन.
1: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकच्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 सुरू असून भारतीय खेळाडू आपली चमक दाखवत आहेत। आणि या स्पर्धेमध्ये सोमवारी म्हणजे 27 जुलैला नाशिकचा 31 वर्षीय ऍथलीट सर्वेश कुमार यानं ऐतिहासिक कामगिरी करताना पुरुषांच्या उंच उडी प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली आहे। तो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला। तर मंडळी, अशा प्रकारे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेची दमदार कामगिरी झाली आहे। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी। सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल। अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी।

0: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी। लेखिका पूजा काकडे।
1: मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडळी, अहिल्या नगर जिल्ह्यातील शालेय फुटबॉलपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी आयोजित 8व्या आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेतील विजयी संघ मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे विजयी संघ 27 तारखेचे आहेत, 27 जुलै 2026 चे। तर 16 वर्षाखालील संघ आठरे पाटील स्कूल जो आहे त्यांना 3 गोल केलेत, तर वर्सेस अशोक भाऊ फिरोदिया स्कूल याने 1 गोल केलाय, तसंच ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल यानं 0 गोल केलेत, तर आयकॉनिक पब्लिक स्कूल यांनी देखील 0। आता 14 वर्षीय संघ जे आहे त्यामध्ये आठरे पाटील स्कूल यानं 1 गोल, अशोक भाऊ फिरोदिया स्कूल यानं कोणताही गोल केले नाहीये, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलनं 1 गोल, आयकॉन पब्लिक स्कूलनं 1 गोल। तर 12 वर्षाखालील संघामध्ये ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल वर्सेस आयकॉन पब्लिक स्कूल होते, त्यांनी 1ही गोल केलेला नाहीये। आणि मुलीमध्ये आठरे पाटील स्कूल 2 गोल, तर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल 1 गोल। तर अशा प्रकारे हे विजयी संघ आहेत। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
2: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 74998908 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम, गुरु म्हणजे अखंड वाहणारा झरा, गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती, गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य, गुरु म्हणजे आदर्श, गुरु म्हणजे प्रमाणतेचं मूर्तिमंत प्रतीक। त्या सर्व गुरूंना आज गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। आज आहे गुरु पौर्णिमा, म्हणजेच आज आहे व्यास पौर्णिमा, आणि त्याच निमित्त नवी मुंबई येथील विद्यार्थिनी काव्या भोसले हिनं एक गीत सादर केलेलं आहे, ते गीत ऐकूयात।

0: मंडे अतिशय सुंदर आवाजात काव्यानं हे गाणं गायलंय. अतिशय सुंदर हे गाणं आणि तिच्या आवाजामुळे जास्तच सुंदर झालंय, हो ना. तर मंडई, आज आहे गुरु पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा, आणि आजचा दिवस आपण गुरूंना समर्पित करतो, गुरूंचे आभार मानतो. गुरूंमुळे आपण आहोत हे आपण गुरूंना सांगत असतो आणि नेहमी या गुरूंचे आशीर्वाद आपल्यावर राहावेत ही देखील आपण अपेक्षा व्यक्त करत असतो. आणि मंडई, याच गुरु पौर्णिमेनिमित्त आपण आता नवी मुंबई येथील इयत्ता 8वीची विद्यार्थिनी काव्या भोसले हिने गायलेलं गीत ऐकलं, तर तुम्हाला हे हिच्या आवाजातलं गीत कसं वाटलं नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 11 34 80. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. मंडळी, गुरुपौर्णिमा हा जो सण आहे तो गुरु शिष्याचा सण आहे, किंवा आपण गुरूंचा आदर्श घेण्यासाठी, गुरूंचा आभार व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतो, गुरूंना शुभेच्छा देतो आणि त्यांचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे, त्यांची महती किती आहे ही सांगत असतो. आणि सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये गुरु खूप महत्वाचे असतात, कारण गुरूंमुळे आपण घडत असतो. आणि आपले काही श्रोते आहेत जे त्यांच्या गुरूंना आज आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. चला तर मग ऐकूया आपल्या श्रोत्यांना.

0: ला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरुचे आशीर्वाद लागतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासारखा आशीर्वाद रूपी भेटलेल्या माझ्या असंख्य गुरूंना शतशः वंदन. आणि मी माझ्या गुरूंचे खूप आभार मानते.
1: मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

0: नमस्कार, माझं नाव याकूब शेख. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. मंडळी, गुरुपौर्णिमा हा जो सण आहे तो गुरु शिष्याचा सण आहे, किंवा आपण गुरूंचा आदर्श घेण्यासाठी, गुरूंचा आभार व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतो, गुरूंना शुभेच्छा देतो आणि त्यांचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे, त्यांची महती किती आहे ही सांगत असतो. आणि सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये गुरु खूप महत्वाचे असतात, कारण गुरूंमुळे आपण घडत असतो. आणि आपले काही श्रोते आहेत जे त्यांच्या गुरूंना आज आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. चला तर मग ऐकूया आपल्या श्रोतांना गुरूंबद्दल काय वाटतंय ते.
2: नमस्कार, मी पूजा. आज गुरु पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतोच. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्याला, क्षणाक्षणाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकत असतो. त्या माझ्या असंख्य गुरूंना शतशत नम. गुरु पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
1: मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आणि आज आहे गुरुपौर्णिमा। मंडळी, गुरुपौर्णिमा हा जो सण आहे तो गुरु शिष्याचा सण आहे, किंवा आपण गुरूंचा आदर्श घेण्यासाठी, गुरूंचा आभार व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतो, गुरूंना शुभेच्छा देतो आणि त्यांचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे, त्यांची महती किती आहे ही सांगत असतो। आणि सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये गुरु खूप महत्वाचे असतात, कारण गुरूंमुळे आपण घडत असतो। आणि आपले काही श्रोते आहेत जे त्यांच्या गुरूंना आज आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत। चला तर मग ऐकूया आपल्या श्रोतांना गुरूंबद्दल काय वाटतंय ते।
3: नमस्कार, मी पूजा। आज गुरु पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतोच। माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्याला, क्षणाक्षणाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकत असतो। त्या माझ्या असंख्य गुरूंना शतशत नमन। गुरु पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा।
2: मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
4: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते।
5: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता।
4: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी।
5: 77727 505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर।
4: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत।
5: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही।
4: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचाच. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. मंडळी, गुरुपौर्णिमा हा जो सण आहे तो गुरु शिष्याचा सण आहे, किंवा आपण गुरूंचा आदर्श घेण्यासाठी, गुरूंचा आभार व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतो, गुरूंना शुभेच्छा देतो आणि त्यांचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे, त्यांची महती किती आहे ही सांगत असतो. आणि सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये गुरु खूप महत्वाचे असतात, कारण गुरूंमुळे आपण घडत असतो. आणि आपले काही श्रोते आहेत जे त्यांच्या गुरूंना आज आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. चला तर मग ऐकूया आपल्या श्रोतांना गुरूंबद्दल काय वाटतंय ते.
1: माझे नाव प्रवीण मोहन खपके. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वर. गुरुपौर्णिमेच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आलेले गुरु हे खूप आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतात. आपल्या जडणघडणीमध्ये खूप मोठा योगदान त्यांचं असतं. त्यामुळं मी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे.
0: मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व गुरूंना आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. म्हणजे याच निमित्त ऐकूयात प्राध्यापक महेश कुलकर्णी यांनी आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर सादर केलेलं हे छानसं प्रवचन.
1: नमस्कार, मी प्राध्यापक महेश रामकृष्ण कुलकर्णी, पिंपरा सरडा कॉलेज, अहिल्यानगर. आज मी आपणास गुरुपौर्णिमेनिमित्ताने त्याविषयी एक गुरुचरणी प्रवचनरूपी छोटीशी सेवा सादर करणार आहे. गुरुपौर्णिमा आणि व्यासपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं का म्हणतात आणि महर्षी व्यासांचं असं कोणतं मोठं कार्य आहे की त्या दिवशी अखिल भारतात गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. सद्गुरु वाचोनी सापडे ना वाट असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर सद्गुरु राये कृपा मज केली, परिनाई घडली सेवा काही असं संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. गुरुशिवाय दुजा नाही आधार. गुरुच आणि आपल्या जीवनातील स्थान हे फार मोठं आहे. जसं आपण नावेत बसतो आणि नावाडी नसन तर ती नाव पहिलं तीराला जाणार नाही. ती नाव मध्यधारेतून बुडणार. त्याचप्रकारे आपल्याला आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात गुरुचं फार मोठं स्थान आहे. गुरु आणि सद्गुरु या दोन्हीमध्ये फार मोठा फरक आहे. गुरु आपल्याला आता आजच्या या AI डेटा सायन्सच्या काळात अनेक ठिकाणी आपल्याला महागुरु भेटतात. आणि आपण गुगलवर सर्च करतो, आपण काही गोष्टी आपल्याला समजत नाही, ज्ञान नसतं, आपण एखाद्या व्यक्तीकडून ते घेतो, आपण त्याला गुरु मानतो. आपल्याला गाडी चालवता येत नाही, आपल्याला एखादी मित्र आपला कोणी गाडी शिकवतो. एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही ती आपण समजून घेतो, तो झाला गुरु. शिक्षकांनाही आपण गुरु मानतो कारण ते आपले मार्गदर्शक असतात. आपल्याला ते आपला अभ्यासक्रम शिकवून त्यातल्या अडचणी दूर करून ते आपल्याला योग्य मार्गावर आणतात. हे झालं गुरुचं काम. एखाद्या क्षेत्रात आपल्याला प्रावीण्य लागतं, गुरु आपलं मार्गदर्शक असतात. आपण PhD करतो, संशोधन करतो, आपल्याला मार्गदर्शक असतात. आपल्याला आपण त्यांना गुरु मानतो. गुरु त्या क्षेत्राशीच फक्त मर्यादित असतात. आपल्याला संगणक म्हणलं ज्ञान कमी असत, आपण एखाद्याकडून शिकून घेतो, संगणक तज्ञकडून, तो झाला आपला गुरु. आपण त्याला गुरु मानतो. पण गुरु आणि सद्गुरु, सद्गुरु हा आपल्या जीवनाचा अर्थ समजून आपली जीवनरूपी नौका पहिलं तीराला नेत असतो तो सद्गुरु. सद्गुरु आपल्याला मोक्ष पदापर्यंत घेऊन जातात, आपल्याला जीवनाचा अर्थ सांगतात. आपल्यावर कुठलंही संकट आलं तरी आपण सद्गुरूंचं नामस्मरण करतो, सद्गुरूकडे जातो. गुरु आपली सेवा परमेश्वराकडे सादर करतात, ते सद्गुरु. आणि गुरु परंपरा ही आपल्या भारतात, जगात सर्व दूर आहे. ज्या प्रकारे शहर फार मोठं आहे त्यातले रस्ते स्थिर चांगले नाहीत. राजा फार मोठा आहे, त्याच्याकडे खजिनाच नाही. गाडी फार मोठी चांगली आहे, चालवायला चांगला ड्रायव्हर नाही. त्याप्रकारे आपल्या जीवनात जर आपण गुरु केला नाही, सद्गुरु केला नाही, तर त्या जीवनाला अर्थ उरत नाही. जीवनाला अर्थ उरण्यासाठी, जीवनातल्या अनेक संकटांना तोंड देण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची गरज असते. म्हणून आजच्या दिवशी आपण ज्या ज्या लोकांनी आपल्याला आतापर्यंत आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करून, आणि ज्यांना आपण गुरु मानला असेल वारकरी संप्रदायात तुळशीची माळ गळ्यात घातली जाते, गुरुकडून गुरुमंत्र घेतला जातो. रामकृष्ण हरिमंत्र वारकरी संप्रदाय. दत्त संप्रदायात गुरुंपरा गुरुपरंपरा फार मोठी आहे. अगदी तुम्ही गाणगापूर, अक्कलकोट स्वामी समर्थ, शिर्डी या ठिकाणी, देवगड, माहूर सगळ्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी गुरुपौर्णिमा फार मोठ्या प्रकारे साजरी केली जाते. गुरुदत्तात्रय, नरसिंह सरस्वती, श्रीपाद वल्लभ, त्यानंतर स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा, शंकर महाराज, ही एक मोठी गुरुपरंपरा आहे. नाथ संप्रदायामध्ये तिथेही फार मोठी गुरुपरंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काय सांगतात की गुरुपरंपरा झाली त्यांनी. मूळ ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायातले, त्यांचे गुरु ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ, गहिनीनाथांचे गुरु गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथांचे गुरु आदिनाथ. ही गुरु गुरु परंपरा आहे अक्षरशः. आणि गुरु केल्याशिवाय आपण गुरु का करतो, तर मार्गदर्शक आहेत आडी अडचणी संकट काळात नव्हे एखाद्या दुःखात आजारपणात आपण गुरुकडे आपली विनंती आपण करतो आणि गुरु धावून येतात. गुरुचरित्रात तर याचं फार मोठं उदाहरण आहे. सायनदेव या व्यक्तीला आलेलं संकट हे गुरु दत्तात्रयाने दूर केलं, त्याला वाचवलं मोठं. असे अनेक प्रचिती आहेत. हे झालं त्या गुरुचरित्रातलं. आपल्याला सुद्धा आयुष्यात अनेक ठिकाणी अडचणी येतात. आपण गुरुकडे जातो, सांगतो अनेक गोष्टी, गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपली नौका पुन्हा पुढे जाते. या जीवनात आता प्रश्न असा पडतो आपल्याला की ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्येच गुरुपरंपरेंचे फार ओवे आहेत. तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, नामदेव महाराजांचे अभंग आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये संतश्रेष्ठ कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरुंचे. अध्याय प्रथम ओवी 13 क्रमांकाची. आत्मरूप श्री गणेशु केलिया स्मरण, सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरुंचे. प्रथम ते गणेशाला वंदन करतात, तदनंतर त्यांनी गुरुला वंदन केलंय. लक्षात घ्या, निवृत्तीनाथांना त्यांनी वंदन केलंय, गुरुच गुरुला वंदन केलंय. गुरुशिवाय तर ज्ञानेश्वरी कुठला ग्रंथ, कुठली कलाकृती, कुठली साहित्यकृती, नवी जीवनरूपी आपली साहित्यकृती ही परिपूर्ण होणार नाही. आणि मग ती ज्ञानेश्वरीमध्ये पुढे स्वतःना विनवणी करतात. वक्ता तो वक्ता नोही श्रोता विन, अतिशय नम्रतेने ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी प्रथम गुरुला वंदन केलेलं आहे. लक्षात घ्या. आणि आपल्याला हा श्लोक तर पाठ आहेत, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश्वर आहे, त्याच्याही पुढे जाऊन गुरुचं स्थान आहे. तिन्ही देवांच्याही पुढे जाऊन गुरुचं स्थान फार मोठं दिलेलं आहे. कारण आपण जर गुरु परंपरा पाहिली अगदी रामायण काळापासून, महाभारत काळापासून तर आजपर्यंत मोठी गुरु परंपरा आहे. प्रभू श्रीरामाचे गुरु वशिष्ठ ऋषी होते, भगवान श्रीकृष्णाचे गुरु सांदीपन ऋषी होते, पांडवांचे गुरु द्रोणाचार्य होते. एकलव्याने सुद्धा द्रोणाचार्यानं गुरु केलंच की. त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाकडे आपण आलो तर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ, मुक्ताबाई हा चांगदेव महाराजांचे गुरु, चांगदेव महाराजांना सुद्धा गुरु करावा लागला मुक्ताबाई सारख्यांचा, नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे गुरु श्री बाबाजी चैतन्य, ज्यांनी त्याला रामकृष्ण आर्य हा मंत्र दिला. चोखामेळांचे गुरु नामदेव महाराज, जनाबाईंचे गुरु नामदेव महाराज, संतश्रेष्ठ निळोबारायांचे गुरु तुकाराम महाराज. गुरु हा प्रत्येकाने केलेला आहे, लक्षात घ्या. सबसे बड़ा गुरु और गुरु से बड़ा गुरु का ध्यास. गुरु का शोध घ्यावा लागतो. गुरु हा सहज भेटत नसतो. गुरुचं स्थान फार मोठं आहे. सबसे बड़ा गुरु और गुरु से बड़ा गुरु का ध्यास. गुरु तो गुरु सुद्धा शिष्य येण्याची वाट पाहत असतो. शिष्याला गुरुचा शोध घ्यावा लागतो. गुरु शिष्याची परीक्षा घेत असतो. स्वामी विवेकानंदांसारख्या एका महान साधू संन्यस्त योग्यांना रामकृष्ण परमहंस या गुरुचा शोध घ्यावा लागला. गुरु सुद्धा त्या पातळीवरचे पाहिजे असतात. शिष्याची जी पातळी असते तीच गुरुची असते, मोठी असते उलट. आपण आजच्या राजकारणात गेलो तरी महात्मा गांधींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले होते. क्रिकेट स्पोर्ट्समध्ये पाहिलं तरी आपण सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचार्यकर, असे अनेक आहेत की जे त्याला आपले विद्या देतात, ज्ञान देतात आणि शिष्याला घडविण्याचा प्रयत्न करतात. गुरु हा शिल्पकार असतो तर शिष्य हा शिल्प असतो. जेवढं सुंदर शिल्प तेवढा मोठा गुरु असं म्हटलं जातं. आणि शिल्पाची जडणघडण करताना भरपूर त्रास होतो. त्याशिवाय त्याला देव पण गुरु पण येत नाही. म्हणून ही आज गुरु पौर्णिमा. आता पौर्णिमेस पौर्णिमा म्हणलं का आपल्या समोर राहतो चंद्राचा मोठा प्रकाश पांढरा शुभ्र. अंधकार दूर करून ही पौर्णिमा प्रकाश येत असते. रात्रीच्या अंधारात पौर्णिमेचा चंद्र जसा प्रकाश देतो तसा गुरु आपल्या शिष्याच्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाश देण्याचा तो प्रयत्न करतो. त्याच दिवशी आषाढ या शुद्ध पौर्णिमेला महर्षी व्यासांचा जन्म हा पाराशर ऋषी आणि मत्स्यकंदा यांच्या पोटी झाला. दोघांचं इंटरकास्ट लव मॅरेज. आणि महर्षी व्यासांचं मूळ नाव होतं कृष्ण द्वैपायन. त्यांचा काळा वर्ण होता, पिंगट केस होते, पण अत्यंत बुद्धिमान. आणि त्यांनी चारही वेदांचं लेखन केलं. चार वेद, 18 पुराणे, महाभारत सारखा एवढा मोठा विशाल ग्रंथ महर्षी व्यासांनी लिहिला. आपण नवग्रह स्वस्त वाहतो ते सुद्धा महर्षी व्यासांनी लिखाण केले. एवढं त्यांचं दैदिप्यमान काम होतं. म्हणून त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना आदिगुरु म्हणून मान्यता मिळाली. म्हणून या दिवशी महर्षी व्यासांचं सुद्धा प्रतिमेचं पूजन केलं जातं. अतिशय चारित्र्य संपन्न, अतिशय विद्वान, मग त्याच्या पुढे शिष्य परंपरा. आपण ज्या ठिकाणी बसतो एखाद्या कार्यक्रमात त्या स्थानाला आपण व्यासपीठ म्हणतो. महर्षी व्यासांना इतकं मानाचं स्थान भेटलं की आपण सहज बोलतो व्यासपीठावर चला बसूया आपण, किंवा व्यासपीठावरची सगळी सन्माननीय. असं हे महर्षी व्यासांच्या नावानं व्यासपीठ तयार झालं. जसं विद्यापीठ असतं ज्ञानाचं माहेरघर, ज्ञानपीठ एखादी व्यक्ती अतिशय हुशार असते, विद्वान असते प्रचंड, आपण ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो शासनाकडून. तसंच हे व्यासपीठ महर्षी व्यासांचा तो एक बहुमान भेटलेला आहे. म्हणून आज या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने गुरु पौर्णिमा असं म्हटलं गेलेलं आहे. गुरु आपण मग त्याच्यानंतर आजच्या दिवशी प्रत्येकाच्या आयुष्यात कुणीतरी सहकार्य करतं.

0: समाजासंदर्भात आपण फोन करून शुभेच्छा देतो. अच्छा, एआयच्या जमान्यात एआय गुगल मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टीचा आपण आपल्या जीवनात आधार म्हणून घेत असतो. आणि म्हणून आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, महर्षी व्यासांच्या या जयंतीच्या निमित्ताने आपण आपल्या जीवनातील ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या त्या सर्वच महान विभूतींच्या प्रती नतमस्तक होतो, त्यांना आपण नमस्कार करतो. म्हणून ही आषाढ महिन्यातील पौर्णिमा, ज्या पौर्णिमेला महर्षी व्यासांचा जन्म झाला आणि त्यानंतर व्यास म्हटलं गेलेलं आहे. व्यास म्हणजे मोठी दिशा, मोठी रिशा, प्रचंड मोठी. आपल्या सगळ्यांच्या जीवनात अशा गुरूंचं महत्व येऊ, प्रत्येकाच्या अडीअडचणी दूर हो आणि सगळ्यांना यशप्राप्ती भेटो, अशी मी महर्षी व्यासांच्या चरणी, गुरूंच्या चरणी प्रार्थना करून गुरुपौर्णिमेला तुम्ही शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो. नमस्कार, जय हिंद.
1: श्रोते हो, आज आहे गुरुपौर्णिमा. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, याच निमित्त आपण ऐकत होता प्राध्यापक महेश कुलकर्णी यांनी रेडिओ नगर 90.4 FM वर सादर केलेलं हे प्रवचन. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी मोनालिसा बागल. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे गुरु पौर्णिमा. आणि माझ्या आयुष्यात ना एवढे गुरु आहेत, म्हणजे मला प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळी जे जे भेटले ना, त्यांनी मला खूप काही शिकवलंय. म्हणजे कधी कधी म्हणजे त्यांनाही कळालं नाही आणि मलाही कळालं नाही, पण मला समजलं की नाही, हे करायला हवं, हे नाही करायला हवं, बिकॉज ऑफ त्यांचं ते. कारण त्यांनी जे नृत्य केलं, त्यांनी मला जे बोललं, त्यातून मी खूप काही शिकले. आणि त्यामध्ये माझे सगळे श्रोते पण आहेत, त्यांनीही मला खूपच शिकवलं आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे ते आहेत. कधी मी बोलताना काही आवडलं तर ते सांगतात, मी बोलताना काही चुकले तरी पण ते सांगतात. म्हणून ते देखील माझे गुरु झाले. आणि रेडिओ नगर 90.4 FM सगळ्या टीमनं देखील मला खूपच शिकवलं. असे अनेक गुरु आहेत माझ्या आयुष्यात, सगळ्यांनीच खूप काही काही शिकवलं आहे. त्या सगळ्या गुरूंना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तसं ज्येष्ठ पत्रकार, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतीये, स्वर्गीय भूषण देशमुख यांच्याबद्दल मी बोलतीये. ते तर माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचे व्यक्ती म्हणून आलेले आहेत. जेव्हा मी रेडिओत पाय ठेवला तेव्हापासून प्रत्येक वळणावर त्यांनी मार्गदर्शन केलं, प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलं. आणि माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे गुरु ते असतील. कारण मी इथे आहे, मी तुमच्याशी बोलतीये आणि माझं मन व्यक्त करू शकतेय, तुमचं मन जाणून घेऊ शकतेय, तुम्हाला समजेल अशा भाषेत बोलू शकतेय, ते फक्त त्यांच्याचमुळे. त्यामुळे माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचे गुरु ते असतील आणि नेहमी राहतील. खूप काही शिकले, खूप काही शिकायचं राहिलंय, पण मी एकच म्हणेल सरांना, सर तुमच्यामुळे खरंच आज मी घडली आहे. तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा आशीर्वाद असाच ठेवा, नेहमी असेच सोबत राहा. तुम्ही आशीर्वाद बनून जरी सोबत राहिलात ना, तरीही आम्ही सगळ्या संकटांना सामोरं जाऊ शकतो. आणि तुमची शिकवण्याची पद्धत आणि निस्वार्थीपणे तुम्ही जी मदत करायचात, सांगायचात, ते खूप छान होतं. खरंच तुम्ही होतात म्हणून आज मी इथे आहे. धन्यवाद. आणि तुम्हाला पुन्हा एकदा गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तसंच म्हणजे माझ्या सगळ्या शिक्षकांना आणि माझ्या आई वडिलांना देखील गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7 नगरचा अंतरंग या शो मध्ये. ऐकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। माझ्या सर्व सख्यांना आणि श्रोत्यांना गुरु पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। मी तुमची सखी आहे आणि आजच्या या प्रसन्न सकाळी आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यातल्या एका खास गुरुविषयी, जो आपल्यासोबतच असतो पण आपण त्याच्याकडे कधी कधी दुर्लक्ष करत असतो। मंडळी, गुरु म्हणलं की आपल्याला आपल्या शाळेतले शिक्षक, आपले आई वडील आठवतात, पण या सगळ्यामध्ये आपला सर्वात मोठा गुरु कोण आहे माहिती का? तर तो म्हणजे आपला सकारात्मक विचार। अगदी बरोबर ऐकलं, जेव्हा आयुष्यामध्ये एखादं संकट येतं, आपण खचून जातो, तेव्हा आपल्या मनाचा एक कोपरा आपल्याला सांगत असतो की अगं काळजी करू नकोस, हे दिवस सुद्धा निघून जातील आणि तू नक्कीच जिंकशील। आणि हा जो मनातल्या आशेचा किरण असतो ना, तर तोच आपला खरा मार्गदर्शक आणि गुरु असतो। आयुष्यामध्ये प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला काहीतरी नवीन शिकून जात असतो आणि अपयश ही सुद्धा एक पायरी असते पुढे जाण्याची। आणि म्हणूनच मंडळी, या गुरु पौर्णिमे दिवशी स्वतःशी एक सुंदर वचन द्या की स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाहीये, रोज काहीतरी नवीन शिकणार आहे आणि स्वतःच्या चेहऱ्यावरचं जे गोड हसू आहे ना, ते कायम असंच राहणार आहे। कारण मंडळी, तुमचा हा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे। तर मंडळी, याच पॉझिटिव्ह विचारासह भेटूया आपण थोड्याच वेळात एका म्युझिकल ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आई ही आपली पहिली गुरु असते यामध्ये शंकाच नाही. 9 महिने पोटात सांभाळण्यापासून ते आपल्याला संस्कार देण्यापर्यंत आईच आपल्याला पहिलं पाऊल टाकायला शिकवत असते आणि त्याचसोबत बाबांचं स्थान सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. बरं का मंडळी, आई जर आपल्याला चालायला शिकवते तर बाबा आपल्याला जगामध्ये स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभं राहायला शिकवत असतात. आई मायेची पाखरं घालते तर बाबा पाठीशी खंबीर ढाल म्हणून उभे राहतात. आयुष्याच्या प्रत्येक अडचणीवरती मात कशी करायची ना हे धडे आपल्याला बाबांकडूनच मिळत असतात आणि म्हणूनच आई आणि बाबा दोघे सुद्धा आपले सर्वात मोठे मार्गदर्शक आणि गुरु आहेत. मंडळी, या गुरु पौर्णिमेला आपल्या आई वडिलांचे मनापासून आभार माना आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. त्यांचा खळखळून हसणारा चेहरा पाहिला की आपला सगळा थकवा दूर होतो. पण विचार करा, जर हेच फूल उमलण्याआधीच कोमे जायला लागलं तर. आज आपण एका अत्यंत गंभीर विषयावरती बोलतोय आणि तो विषय म्हणजे बालकुपोषण. आज सुद्धा आपल्या आसपास अशी अनेक लहान मुलं आहेत ज्यांना योग्य पोषण न मिळाल्यामुळं त्यांच्या शरीराची आणि बुद्धीची हवी तशी वाढ होत नाही. कुपोषण म्हणजे केवळ अन्न न मिळणे नव्हे तर शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्व प्रथिनं आणि योग्य तो आहार न मिळणे होय. सखी, या समस्येवरती मात करण्यासाठी सर्वात मोठी ताकद आपल्या महिलांच्या हातात आहे. बाळाच्या जन्मापासून ते पहिल्या 6 महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त आईचं दूध हा बाळासाठी सर्वोत्तम आणि पूर्ण आहार असतो. त्यानंतर बाळाला योग्य वयामध्ये वरचा पौष्टिक आहार सुरू करणं, आहारामध्ये डाळी, फळभाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि स्थानिक पातळीवरती मिळणाऱ्या पौष्टिक धान्यांचा वापर करणं हे फार गरजेचं आहे. केवळ अन्न भरवणं नाही तर बाळाला वेळेवरती लसीकरण देणं, हातांची स्वच्छता राखणं आणि वेळेवरती आरोग्य तपासणी करणं या गोष्टी बालकाला कुपोषणापासून वाचवत असतात. एक सशक्त बालकच उद्याच्या सशक्त भारताचा पाया असतो. आणि म्हणूनच मंडळी, आपण सर्वजणी मिळून एक संकल्प करायला हवाय की आपल्या घरातील आणि परिसरातील एकाही बाळाला पोषणापासून वंचित राहू देणार नाहीये. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टी आपण ऐकत राहूयात आणि मंडळी थोड्याच वेळात भेटूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर नवनवीन अशा विषयांसोबत. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, घरात जेव्हा छोटं बाळ येतं तेव्हा एका स्त्रीचा नवमाता म्हणून जन्म होत असतो. बाळाची काळजी घेताना नवमाता स्वतःच्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करते. पण सखींनो, आई निरोगी तरच बाळ निरोगी आणि म्हणूनच नवमातांनी स्वतःच्या आरोग्याकडं आहाराकडं विशेष लक्ष दिलं पाहिजे. आहारामध्ये दूध, पालेभाज्या, सुकामेवा आणि भरपूर पाण्याचा समावेश करा. दुसरं म्हणजे बाळाला पहिल्या 6 महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त आईचंच दूध द्या, जे बाळासाठी उत्तम ढाल बनत असतं. आणि हो, बाळंतपणानंतर थकवा किंवा ताण येणं अगदी साहजिक आहे. अशा वेळी घरातील मंडळींची मदत आवर्जून घ्या आणि बाळ झोपल्यानंतर स्वतः सुद्धा थोडी विश्रांती नक्की घ्या. स्वतःची काळजी घ्या आणि मातृत्वाचा हा सुंदर प्रवास आनंदानं जगा. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: ड्रीमिंग
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, मी योगेश कर्डिले. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, बाळंतपणानंतर नवमातांना ताकद मिळण्यासाठी आपण नेहमी डिंकाचे लाडू किंवा अळीवाची खीर देत असतो, पण रोज तेच खाऊन कंटाळा येतोय की नाही? म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक युनिक आणि झटपट अशी रेसिपी, अळीव डिंक पोस्टपार्टम लॅटे. आता हे नाव ऐकून तुम्हाला वाटत असेल यार हे काय आहे नेमकं, तर हे बनवणं अगदी सोपं आहे बरं का. रात्रीच एका वाटीमध्ये एक चमचा अळीव आणि एक चमचा डिंकाची पूड थोड्याशा पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजत ठेवा. सकाळी हे छानपैकी फुलून येईल. आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप कोमट दूध, दोन भिजवलेले खजूर, भिजवलेला अळीव डिंक, चिमूटभर जायफळ वेलची पूड आणि 2-3 बदाम टाकून छानपैकी ब्लेंड करून घ्या. झाली तर मग मंडळी तुमची गरमागरम क्रीमी आणि पौष्टिक लॅटे तयार. अळीवामुळे केस गळणं थांबतं, लोहाची कमतरता भरून निघते आणि डिंकामुळे कंबरदुखीला आराम मिळत असतो. तर मंडळी आहे की नाही एकदम युनिक आणि टेस्टी अशी हेल्थ ड्रिंक? तर मंडळी आजच ट्राय करा. आणि हे असं काही नाही आहे बरं का की नवमातांनीच घ्यावं. ज्याच्या बॉडीमध्ये रक्ताची कमी आहे, अशक्तपणा आहे, असे व्यक्तीसुद्धा हे घेऊ शकतात. आणि एक टेस्टसाठी म्हणाल तर हे बेस्ट आहे. तर मंडळी हे नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तर आपण कसले म्हणू शकतो हे डेफिनेशन असू शकतो है ना. किंवा एखाद्याला एक गोष्ट करायची आणि ती होतच नाहीये तर अपयश मिळतो त्याला, अपयश मिळतो त्याला, खचून गेलं तर हे होतच नाहीये, तर आपण हा डेफिनेशन करू शकतो. दुसरं वेगवेगळं डेफिनेशन होतो, व्याख्या वेगवेगळी होती त्याची, व्याख्यानुसार आपल्याला त्यांच्याबरोबर आपल्याला प्रेझेंट व्हावे लागतात. एखादा समजा असा खचलाय की यार तो आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी करायचा आहे त्याला, पण तो नाही करू शकत, अपयशच त्याच्या हाती लागतोय, मग त्याला हिंमत देणे आपलं काम आहे, त्याला सजेशन देणे हे आपलं काम आहे. त्याच्या पाठीवर आणि डोक्यावर हात ठेवून चालणार आहे का? नाही चालणार आहे. मग त्याला सजेशन देणं हा आपला आधार आहे. एखादा माणूस आहे की आपल्या स्नेहालय आपला वेगवेगळा आपण प्रकल्प राबवतोय, एखादा स्नेहदारची एखादी मुलगी आहे, ठीक आहे, खूप घरच्यांपासून म्हणजे कंटाळलेली आहे, खूप तिला टॉर्चर केलं जाते, ती येते आपल्याकडे, आपण तिला काय सजेशन देऊन चालणार आहे का? नाही. तिच्याबरोबर बसून तुम्ही त्याच्यावर पाठीवर हात ठेवून तिला आधार देण्याचा, तुम्ही तिला जाणीव करून दिली त्याच्यापैकी की हां तुझी सेफ्टी आहे इकडे, तरच तिला म्हणजे ती बाहेर येऊ शकते त्या गोष्टीतून. वेळ सिच्युएशननुसार वेगवेगळी व्याख्या आहे आणि त्या व्याख्येनुसार आपल्याला वावरावं लागेल समाजाबरोबर, असं मला वाटतं.
1: नक्कीच सर. तर आपल्या असं अनमप्रेम मध्ये एखादा आहे का व्यक्ती की तो असं स्वतःला कुठेतरी कमी लेखतोय त्यामुळे तो पुढे जात नाहीये, तर तुम्ही त्यांना प्रोत्साहित कसे करतात? किंवा लहानपणापासून तुमच्यासोबत मित्र असतील ती त्यांना तुम्ही पुढे प्रेरित केले की आपण हे नाही हे करू शकतोय, तर असे काही आहेत का?
0: असे तर भरपूर आहेत मॅडम. आता 2005 सालापासून अनमप्रेम चालतोय, म्हणजे किती विद्यार्थी आले असेल आणि गेले असेल मॅडम. भरपूर लोक आहेत की असे येतात आमच्याकडे सर, की आता समजा ॲडमिशनचे वर्ष सुरू आहेत, तर आता ॲडमिशन समजा फुल झाले आहेत, तर तरी ते वैयक्तिक कॉल करतात की सर असं आहे, गरज आहे, हे आहे, ते आहे. म्हणजे ठीक आहे, असं तुला जर वाटतंय की आम्ही तुझ्यासाठी काय करू शकतोय, तर नक्कीच आम्ही तुझ्यासाठी करू. आणि लहानपणापासून ऑलरेडी आपल्याकडे शाळा वगैरे आहेत, तर त्यांना लहानपणात त्यांना मोटिवेट करण्याची गरज पडत नाही, त्यांच्या पालकांना मोटिवेट करायची गरज पडते ते लहान असताना, कारण की त्यांना काहीच कळत नाही मॅडम मुलांना. त्यांना आपण जिथे लहान पोरं म्हणजे मुलं म्हणजे कोरी पानं असतात ते. हां, तुम्ही जसं पेन फिरवणार तसं पानावर रेष उभारतील, लाईन उभारतील, बरोबर आहे? तसं लहान पोरं असतात मॅडम. तुम्ही ज्या दिशेला तुम्ही घेऊन जाणार तसंच ते घडणार. त्याच्यामुळे त्यांच्या पालकांना सांगावं लागतं की बघा तुम्ही हे असं करा तसं करा इकडे करा. हां, आणि नंतर ते मोठे झाले की आत्मनिर्भर होतात ते, स्वावलंबी होतात ते, ते स्वनिर्णय होतात, स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात ते. हां, तर त्यांना तेव्हाही आम्ही सांगतो की तुम्ही बघा या संस्थेशी, किंवा असं आम्ही म्हणत नाही की आयुष्यभर तुम्ही संस्थेमध्येच काढा, परंतु तुम्ही जर एक तुम्ही जसा घडला आणि असं समजून की तुमच्यासारख्या लोकांना तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे, तर तुम्ही काही करू शकला तर नेहमीच करा. इथून बाहेर गेला तरी त्यांच्यासाठी का होईना, एक रुपयाचा का होईना, त्यांना एखादा लहान मुला चॉकलेट का होईना, त्या चॉकलेट आनंद मिळतोय ना, तुम्ही घेऊन द्या. हां, ती वेगळी गोष्ट की आपल्याकडे किती परत येईल त्यात कधी अपेक्षा करायची नसते. एखादा 5 रुपयाचा पेन जरी घेऊन द्यायचं झालं तर घेऊन द्या, असं समजू नका की अरे मी आणते मी कसं काय करू, त्याने आपल्याला केलं पाहिजे असं कधीच विचार नाही केला पाहिजे मॅडम. हां, असं जर विचार केला तर कधीच पुढे जाऊ शकत नाही. आता एवढं मी बाहेर फिरतो एकटं, ठीक आहे, ट्रेनमध्ये जातो, इकडे तिकडे जातो, एकदा मला एक माणूस भेटला, तो 2 दिवसापासून भटकतोय, त्याला एक ऍड्रेस हवाय तर काय तो सापडे ना? 2 दिवसापासून तो भटकतोय, कधी ह्या ट्रेनमधून उतरतोय, त्या ट्रेनमध्ये चढतोय, आणि त्याला एवढी भूक लागलेली, आणि त्याच्याकडे तिची फॅमिली घरी, त्याला काहीतरी कामांसाठी बहुतेक कॉल आला होता, तो कामांसाठी तो कंपनीचा ऍड्रेस शोधत होता आणि त्याला सापडतच नव्हता. बहुतेक काय फ्रॉड झाला असेल काय माहीत नाही, एवढं विचारलं नाही मी, पण चेहऱ्यावरून तर तसंच वाटत होता. तर त्याची फॅमिली वगैरे पण म्हणे मी आता घरी चाललोय, खूप म्हणजे मी बोलू ना त्याच्याशी, असं वाटलं की नाही आपण काहीच नाही आहे खरं आयुष्यात, काहीच नाही आपण, 0 आपण, 0 आपण त्यांच्यासमोर. तर तो म्हणजे असं म्हणजे एवढा ताणलेला, काहीच नाही त्याच्याकडे, काहीच एवढे पैसे होते सगळं त्यांनी तिकीटमध्ये लावलं, सगळं लावलं, काहीच नाही त्याच्याकडे. म्हणलं यार मग असं सांगायला नाही, पण एक अनुभव तुम्ही विचारलाय, समाजाला जाणीव करून देत नाही, पण ते एक प्रसंग म्हणून एक मोटिवेशन म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे, आणि लोकांसाठी सांगतोय की मग तेव्हा पण मी जॉबवर होतो आणि माझ्याकडे काय खिशात होते 300-400 रुपये. मला जाऊ दे, आपणही आपल्याला भूक लागली तर आपण काय ना काय तरी घेतोय खातोय, मग तोही समाजाचा भाग आहे, त्याने का नाही खाल्ला पाहिजे यार? हे गरजेचंच आहे का त्याच्याकडे असेल तरच तो खाईल? नाही ना. जरा मस्तपैकी 100 रुपयाचा मस्तपैकी वडापाव वगैरे घेऊन दिला, त्याच्या घरी पण चिची मेसेस आणि मुले वगैरे होते. मला जाऊ थोडं म्हणजे आपल्याला समाधान वाटतं.

0: मॅडम ते.
1: येस.
0: तर असं कधीच नाही समजलं, अरे मला दिसत नाही, मला चालता येत नाही, यांनी आपलीच मदत केली पाहिजे, आपण त्यांची कशा काय करू, असा कधीच विचार नाही केला पाहिजे. जसं करता येईल, समाजात जसं देता येईल तसं दिलं पाहिजे, कारण की आपण समाजाकडून नेहमी घेत असतो. मला सांगा, आपण पाणी पितोय, आपल्याकडून काय जात आहे का मॅडम? काय जात नाही. मी तुम्हाला मॅडम मला एक ग्लास पाणी द्या, माझा काय गेला का? काय सांगेल तुम्ही दिलं म्हणजे मी समाजातून घेतलंय, नेहमी घेतोय मी. मी माझी वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वॉशरूमला जातोय, मला काही त्याच्याबद्दल मोबदला द्यावा लागतोय का? काहीच नाही. मग आपण काही एवढं करू शकत नाही का समाजासाठी?
1: करू शकतोय नक्की सर. खूप प्रेरणादायी आहे असं, जसं की तुम्ही प्रसंग म्हणताय, एखाद्या आता व्यक्तींना दिसतंय, सपोज सर्वांना दिसतंय की हा ह्या ह्या घटनेत किंवा ह्या ह्या परिस्थितीमध्ये आहे, तरी पण काही लोक जात नाही आहेत. तर एक तुमच्याकडून जी काही प्रेरणा आता आपल्या नगरचे श्रोते ऐकते, ते नक्कीच ते इतरांना मदत करतील, जेणेकरून एक आपण म्हणतोय की आपण ह्या व्यक्तीला नाही केली पाहिजे मदत, किंवा यांनीच आपल्याकडून घेतलं पाहिजे, तर हे न करता आपण सर्व इतरांना हेल्प केली पाहिजे, हे नक्कीच आहे सर. तर आपलं स्नेहालय संचलित अनमप्रेम प्रकल्प हा नेमकं कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आला असेल तुम्हाला असं वाटतंय?
0: अनमप्रेम हा एक स्नेहालयाचाच प्रकल्प आहे मॅडम, पहिली गोष्ट. याच्यामुळे ऑलमोस्ट जो स्नेहालयाचा उद्देश आहे तोच अनमप्रेमचा उद्देश आहे. की जे गरजू लोक आहेत, ठीक आहे, ज्यांना असं समाजात कमी लेखण्यात येतं, त्यांना समान दर्जा मिळून देणं हा आमचा प्राथमिक उद्देश आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ एखाद्याला चालता येत नाही, ठीक आहे, मग ते कुठे गेली की ते म्हणतात अरे यार हे काय हे याला चालता येत नाही, हा अपंग आहे, याला एखाद्या दिसत नाही, या अंध आहे, अंधळ कुठे चाललं आहे. हा ही बेसिक गोष्ट आहे मॅडम, आणि मी स्वतः अनुभवलं आहे बरं का. हा, मी एकदा प्रसंग जर सांगायचं झालं तर, नगरहून मी पुण्याला जात होतो आणि पुण्यात मी उतरलो आणि प्लॅटफॉर्म 6 कडेने मी जात होतो बाहेर 6 साईडने, मला जायचं होतं लोहगाव साईडला. तर 2-3 लेडीज होत्या तिकडे आणि माखी ते उभं राहून म्हणते की हे आंधळं कसं बिंदास चाललंय. हा, मग मी त्यांना प्रत्युत्तर करण्यापेक्षा फक्त मी त्यांच्याकडे चेहरा करून बघितलं बस. सो त्यांच्याकडे फक्त मी चेहरा करून बघितला आणि त्यांच्या लक्षात आलं की नाही काहीतरी चुकलो.
1: अच्छा.
0: आणि मग मी पुढे गेलो आणि मी पुढे गेल्याच्या नंतर मी स्वतः अनुभवलं की ते म्हणजे आले माझ्याकडे, म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे? म्हणलं नाही मी रिक्षा करायचं, मला मी ऑनलाईन बुक करतो उबरवरून, रिक्षा येईल मी निघून जाईन, ऑटो बुक करतो ऑनलाईन. म्हणे नाही सर कुठे सोडायचं असं आम्हाला सांगा, मी सोडवू शकतोय तुम्हाला. म्हणलं नाही नाही थँक्यू थँक्यू. म्हणजे कुठेतरी प्रत्येकाला उत्तर देणे हे गरजेचंच नाहीच आहे. हा, उत्तर म्हणजे प्रत्युत्तर देऊन काम नाही सर. असं म्हणतात ना, जिथे शिव्याशिवाय काम चालू शकतो ना, तिकडे कशाला ती गोष्टी वापरायची, है ना. एक मला एक कॉमेडी एक जोक म्हणून आठवला मला की एक म्हणतो की अरे बिन शिव्याचं पण काम चालू शकतो. म्हणे कसं? म्हणे एक ट्रेनमध्ये एक सीटवर बसला होता, म्हणे माझ्या सीटवर एक पॅसेंजर बसला होता आणि त्याला मला उठवायचा होता. ठीक आहे, मी गेलो, सर खूप छान आहे, तुम्ही किती मस्त दिसता, तसं तसं हे ते बर सगळं ठीक आहे. बरं सर, तुमच्या पापांचं नाव काय? म्हणे कांतीलाल. म्हणे वा वा, किती छान नाव आहे कांतीलाल, खूप छान. म्हणे सर तुमचं नाव काय? म्हणे शांतीलाल. हो म्हणे खूप खूप तुम्ही खूप शांत आहे सर, म्हणून तुमचं नाव तुमचं खूप चांगलं आहे. पण सर एक सांगू का? म्हणे काय? म्हणे हे सीट तुमच्या कांतीलालचं नाही आहे. तर समजलं, आणि आपण बेसिकली असा समज आपण म्हणतो ए तुझ्या बापाचा नाही आहे. त्याने त्याचं बापाचं नाही म्हणतात, त्याने सरळ दाखवले तुझ्या कांतीलालचं नाही आहे. हे असतं की आणि इथं असं नाही की असंच केलं पाहिजे, परंतु जर शांत स्वभावाने जर काही चांगलं घडत असेल तर ते गोष्टी शांततेनेच केल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे. समजा जर मी तिकडे त्यांच्याकडे फक्त न बघता मी त्यांना जाय उत्तर दिलं असतं तर पहिला गुन्हा माझ्यावर झाला असता, कलम झाला असता की मी लेडीज लोकांशी डिबेट केलाय, बरोबर. अशा वेळेस इंडियन लॉ माझ्यावर फायर झाला असता, बरोबर आहे. दुसरी गोष्ट की चूक माझी झाली असती की त्यांनी जर मला काही वाईट म्हणलंय तर मी वाईट आहे का खरं, हे मी विचार केला पाहिजे. लोक मला जर सायको म्हणताय तर मी खरं सायको आहे का, हे मी माझं ठरवणं आहे, लोकांनी का ठरलं पाहिजे मी कोण आहे, बरोबर. म्हणजे मी त्यांना उत्तर दिलेलं आहे याचा अर्थ मी असं समजतो की ते मला ठरवतायत की मी कोण आहे, माझी चाबी त्यांच्या हातात दिलंय मी, बरोबर आहे. तिसरी गोष्ट, की जर समजा मी काय म्हणलं असतो तर अजून डिबेट झाला असता, वाद वाढला असता, बरोबर. चौथी गोष्ट की नंतर जे माझ्याकडे आले ते प्रेमाने आले सुद्धा नसते. पाचवी गोष्ट की ज्यांना जे म्हणजे जाणीव झाली की आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे त्याची जाणीव झाली नसती, बरोबर आहे. पाच सहावी गोष्ट की आपण आपला नजर पडलो असतो, बरोबर आहे की नाही यार. त्यांनी म्हणलं तर आपण कशाला म्हणायला पाहिजे होतं, आपण आपल्याच नजर. भरपूर गोष्टी.
1: नक्की सर, तुम्ही समाजामध्ये वावरत आहात, एक आपण अंध म्हणून स्वतःला कधी कमी न लेखता, बरोबरीने कसं काम करता येईल त्याकडे तुम्ही जास्त लक्ष देतात आणि एक पॉझिटिव्हिटी एनर्जी आहे तुमच्यात, हे पाहून खूप छान वाटलं. अमित सर, आज तुम्ही आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, अनाम प्रेम प्रकल्पाविषयी महत्वाची माहिती दिली आणि तुमच्या जीवन प्रवासातून जिद्द, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचा सुंदर संदेशही दिलात. तुमच्यासारख्या व्यक्ती खरंच अनेकांसाठी प्रेरणास्थान असतात. अनाम प्रेम हा प्रकल्प केवळ सेवा देणारा नाही तर प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याची ताकद देणारा आहे. अशा या समाजभिमुख कार्यासाठी स्नेहालय संस्था आणि संपूर्ण अनाम प्रेम परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा. श्रोते हो, अमित सर यांच्या जीवन प्रवासातून नक्कीच आपल्यालाही जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तींसोबत आणि समाज घडणाऱ्या अशा सकारात्मक कार्यांच्या नव्या गोष्टींसह. तोपर्यंत निरोगी रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर
3: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वासा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
4: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
3: रसिक श्रोते हो नमस्कार. आपण यापूर्वीच्या काही भागांमध्ये गुरुवर्य पंडित बबनराव हळदणकर यांच्याविषयी बोललो आहोत आणि आग्रा घराण्याच्या परंपरेविषयी अगदी थोडक्यात आपण बोललेलो आहोत की त्यांनी कविताला तालीम कशी दिली किंवा आमच्यावर त्यांचा प्रभाव कसा पडला म्हणजे आमच्या सांगीतिक जीवनामध्ये. तर त्याविषयी आपण बोललो. आग्रा घराण्याच्या मूल्यांविषयी थोडक्यात आपण परिचय करून देत होतो. या भागामध्ये आणि पुढच्या एक दोन भागांमध्ये आपण बंदिश हा विषय घेऊन काही भाष्य करणार आहोत. अर्थातच त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक असणार आहे. आणि या बंदिश या विषयामध्ये कविताला आणि मला बोलतं करण्यासाठी आणि तिचेही स्वतःचे काही त्याच्यामधले जे दृष्टिकोन आहे त्याच्यामधला तो मांडण्यासाठी कविताची शिष्या धरित्री जोशी ही सहभागी होणार आहे. तिने सुद्धा पंडित बबनराव हळदणकरांच्याकडनं तालीम घेतलेली आहे. कविताकडे तर ती अनेक वर्ष शिकती आहे. त्यामुळे बंदिश या विषयामध्ये बोलण्यासाठी तिच्या इतकी योग्य व्यक्ती नाही असं मी अगदी निश्चितपणे म्हणू शकतो. तर धरित्री, तू सूत्र हातात घे.
5: धन्यवाद धनंजय दादा. आजच्या एपिसोडच्या निमित्ताने माझी सुद्धा बरीच उजळणी होणार आहे याचा मला खूप आनंद आहे. तर बंदिश हा विषय तुम्ही सुरू केलेला आहे, तर आग्रा घराण्याच्या दृष्टिकोनातून बंदिशींचा काय विचार झाला आहे आणि त्यानुसार ख्याल गायनामध्ये बंदिशींचा जो प्रभाव आहे की ख्यालाचा विस्तार बंदिशींच्या अनुषंगाने कसा केला जातो याबद्दल थोडंसं मला आणि आपल्या श्रोत्यांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही कविता ते काय मार्गदर्शन
3: करा. विद्यार्थ्यांसाठी आपण
6: नक्कीच मी सांगते. आग्रा घराण्यामध्ये स्थायी के अंग से गाना ही एक हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याबद्दल काका खूप बोलायचे आणि त्या दृष्टीने अनेक स्थायी त्यांनी सुचवलेल्या आहेत, शिकवलेल्या आहेत. आणि कसं झालं की ते म्हणतात की जेव्हा तुम्ही स्थायी के अंग से गाना ही प्रतिज्ञा जेव्हा तुम्ही पाळता तेव्हा ते गाणं सगळं एकसंध होऊन जातं, त्याचे भाग पडत नाहीत. आणि मी ते दाखवायचा थोडासा प्रयत्न करते.
3: सुरुवातीला काय
6: मी राग मुलतानी निवडलाय आणि त्याच्यातल्या दोन बंदिशी वेगळ्या धाटणीच्या मी निवडल्या आहेत, वेगवेगळ्या तालांमधल्या ख्यालाच्या बंदिशी सादर करते.

बंदिशीची सम निषादावरती येते मंद्र सप्तकातल्या. तर ह्या स्थायी की अंगसे गाणं म्हणजे बंदिश काय सांगते, बंदिश कशी खुलते आणि बंदिशीतले विरामस्थानं कुठे कुठे आहेत त्याप्रमाणे आलाप करणं आणि विशेषतः बोलांमध्ये करणं हे स्थायी की अंगसे गाणं हे अशा पद्धतीने होत असतं की ज्याच्यामध्ये रागालाप नसून रूपकालाप असतो.

0: वा फारच सुंदर
1: आणि
0: खूपच सुंदर आहे आणि नवीन असली तरी सुद्धा पारंपरिक आहे. वर्षानुवर्ष गातायत असाच त्याचा भाव आहे त्या बंदिशीचा. आणि तुम्ही म्हणालात तसं की स्थायीच्या अनुषंगाने म्हणजे तुम्ही जी आत्ता बढत केली त्यातनं मला जाणवलं की स्थायीची जी स्वरवाक्य आहेत त्याची सुद्धा एक बढत त्या अनुषंगाने झाली आणि दुसरी जी त्याची शब्दांची वाक्य आहेत ती सुद्धा एक एक त्याच्यामध्ये भर पडत गेली आणि असा तो विस्तार झाला.
1: आग्रा घराण्याचं ते वैशिष्ट्य शब्द शब्द सुद्धा गिरना नाही चाहिए
2: बोल गिरना नाही
1: चाहिए.
0: आणि मला वाटतं की हे स्थायी के अंग से गाना हा जो विचार आहे तो आग्रा घराण्यामध्ये जो एक विचार आहे की पूर्ण त्या आपल्या सादरीकरणाचा एक असर असावा आणि त्याचं एक अखंड एक त्याचं रूप तयार
2: व्हावं
0: त्यासाठी मला वाटतं हा विचार विकसित झाला असावा या गायकीमध्ये.
1: आपण जे बोलतो की एका रागामध्ये अनेक बंदिशी असतात मग प्रत्येक बंदिशीमधनं जर रागाचं रूप उभं राहतं तर ते या बंदिशीतनं एक वेगळंच त्याचा
0: अगदी.
1: आता पुढे ऐकूयात काय काय आहे
0: आता या पुढची कुठली वेगळी बंदिश ज्यांनी वेगळा एक दृष्टिकोन मिळेल अशी.
2: आता पुढची जी बंदिश आहे ना ती तोरे मनहारी ही आडा चौतालातली वरच्या षडजावर सम असणारी आहे. म्हणजे मला एक काय सांगायचं की जेव्हा वरच्या षडजावर सम असेल तेव्हा त्या षडजाचा विचार करूनच ती बंदिश नटवली पाहिजे. कारण जर वरती षडज मी सोडला आणि खालच्या षडजापासून जर सुरू केलं तर तो एक तुकडा पाडल्यासारखा दिसेल. तर हे सगळंच राग स्वरूप एकसंध दिसलं पाहिजे हा
1: कटाक्ष
2: आग्रा घराण्याचा असतो आणि ही मी बंदिश दाखवते त्यासाठी.

0: वा, फार सुंदर. म्हणजे जरी षड्जाला सम सुटली आणि शेवट त्या आलापाचा सगळा विचाराचा त्या षड्जाकडे जाणारा असला, तरी ते स्वरवाक्य खाली कसं सुरू करायचं
1: आणि
0: पंचमाकडनं त्याला कसं सुरुवात करायची.
1: आता वेळेच्या अभावी एखादाच आलाप मी दाखवला वरच्या षड्जावरचा, पण अबन मानुंगी करून मी जेव्हा खाली येते तेव्हा मला तिथे षड्जाचा विस्तार करायला स्कोप मिळतो. आणि कित्येक वेळेला काका कधी कधी काय करायचे अशा बंदिशींमध्ये अब ना मानुंगी अशी पण मग सम घ्यायचे ते सजवताना, षड्ज सजवताना. तर ते मला त्याची आठवण.
0: आणि षड्ज भरणे हा विचार आग्रा घराण्यामध्ये फार महत्वाचा आहे, कारण ज्यातला षड्ज तो वारंवार त्याचा प्रत्यय आलाच पाहिजे. म्हणजे जरी सम वरती असली
2: तरी तो खाली.
1: बरोबर,
0: खूपच सुंदर. कविताताई, या दोन बंदिशी मुलतानीच्या झाल्या. आणखीन मला तुम्हाला विचारायचंय की आग्रा घराण्यामध्ये ज्या बंदिशी आहेत परंपरागत आणि नवीन हळदणकर काकांसारख्या रचनाकारांनी केलेल्या, त्या तालांमध्ये अगदी चपखल बसलेल्या बंदिशी आहेत ख्यालाच्या.
1: बरोबर.
0: म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही एखादा स्वर वाढवा किंवा एखादा शब्द वाढवा असं केलं तर ती बंदिश तालात चुकू शकते.
2: म्हणजे
0: ताल ठेका न लावता जरी ती बंदिश जशीच्या तशी गायली तरी ती तालात बरोबर येते. तर अशा काही बंदिशींचं उदाहरण तुम्ही देऊ शकाल?
1: नक्कीच नक्कीच. मला आठवत आहे, मला काकांनी एक दुर्गा रागातली ही पारंपरिक बंदिश आहे तीन तालामध्ये, पण इतकी ती चपखल आहे की तिथे त्या त्या मात्रेवरती ते ते अक्षर आलं की ते सम बरोबर दिसते आणि येतच. मला वाटतं विद्यार्थ्यांसाठी हे खूप जास्ती उपयुक्त आहे, तालाचा एक ग्रास
2: पेण्यासाठी
1: की कसं आहे की सतत विद्यार्थी त्याच्यासाठी तो फोकस्ड राहतो त्या तालावरती.
2: नाही आणि कसं आहे, ताल हा विषय असा आहे की असं म्हणतात की अंगात लय असावी लागते, ताल असावं लागतो, पण त्याबरोबरच जरी ती अंगात असली तरी सुद्धा गाताना त्याचा उपयोग कसा करायचा हे पुष्कळदा माहिती नसतं. म्हणून तबल्याच्या ह्याच्यात म्हणतात ना की त्या तालाचा छंद व्हायला पाहिजे, ते अगदी खरं आहे. म्हणजे ते सतत तुमच्या अंगात घोळत राहायला पाहिजे ताल आणि ती बंदिश. हा दुर्गा
3: बंदिशींमध्ये मला वाटतं
2: सिद्ध होतोच. निश्चित निश्चित निश्चित.

0: फारच सुंदर, इतकी प्रासादिक आणि सुंदर बंदिश आहे. आणि मला वाटतं रागरूप उकळण्यासाठी सुद्धा या बंदिशीचा उपयोग इतका सुंदर होऊ शकतो.
1: फारच सगळे स्वर त्याचे स्वर संवाद जे आहे, साम साप रेप रेम हे सगळे त्याच्यात खूप.
0: आणखी काही मार्ग आहे का राग उकल करण्यासाठी बंदिश?
1: राग उकल करण्यासाठी मला काकांनी सांगितलं होतं की बंदिश, एकतर बंदिश स्थायी एकदा शिकली की ती खूप सतत गायचीच आणि ती आकारात गायची.

0: छानच.
1: आणखीन एका बंदिशीची मला अगदी आठवण होते की हमीर मध्ये हळदणकर काकांनी जी रचलेली झुमरातला जो ख्याल आहे आणि त्याची लय सुद्धा कशी आहे त्याचा पण जरा सांगा ना.
2: ती म्हणजे झोपेतून उठून जरी म्हटली ना तरी ती तालातच येणार अशी ती बंदिश आहे. मी गाण्याचा
0: प्रयत्न
2: म्हणजे मुखड्यात ना जो झुमरा दिसायला सुरुवात होतो. आणि काकांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांच्या बंदिशींची म्हणजे ख्यालाच्या बंदिशीची म्हणा किंवा द्रुत बंदिशीची म्हणा सम जरा रागातल्या अनवट स्वरावरती असायची तशी ह्याची ऋषभावरती सम येते पण लगेच पुढचा स्वर रागदर्शक येतो आणि त्याच्यामुळे राग बिघडत नाही.
1: आणि रागाच्या प्रकृतीनुसार पण ती लय कशी आहे त्या बंदिशीची की हमीर काही खूप असा रेंगाळून गाण्याचा
2: राग नाही तो उलट वीरश्री प्रधान राग आहे
1: तशी त्या बंदिशीची लय सिद्ध होते.
2: वा.

0: एखाद्या रागाची बंदिश गाताना काय विचार केला पाहिजे याचे दोन मुद्दे आपण बघितले धरित्री. त्याच्यामध्ये स्थायिके अंगसे गाना आणि चपखल बंदिश कशी असावी हे आदर्श बंदिश आपण बघितली. पुढच्या एपिसोड मध्ये आपण मला वाटतं आलापी आणि पुढचा जो तानांचा भाग आहे त्याला जोडणारा जो दुवा आहे आणि मला काकांच्या संबंधी फार मोठी आठवण आहे ते आपण पुढच्या एपिसोड मध्ये शेअर करूया. या एपिसोड मध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार.
1: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी डॉक्टर अश्लेषा भांडारकर स्वच्छता दूत म्हणून गेली अनेक वर्ष काम करते आहे. नगरकरांनो, आपलं शहर स्वच्छ असावं असं तुम्हाला वाटतं ना? ही जबाबदारी केवळ महापालिकेची नाही, तुम्ही आम्ही सर्वांनीच कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावायला हवी. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला तर त्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. आपलं नगर कचरामुक्त ठेवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो,

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडई, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतील. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचं प्रवचन.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमात। 29 जुलै 2024 आजची तारीख आहे आणि अर्थात आज आहे वार बुधवार। आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आज आहे गुरुपौर्णिमेचा दिवस। आपल्या भारतीय संस्कृतीतला अत्यंत पवित्र आणि खूप महत्त्वाचा मानला जाणारा आजचा दिवस आहे। आषाढ महिन्यामधली पौर्णिमा आपण आज साजरी करतोय, ज्याला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं। ज्ञान, संस्कार आणि योग्य जीवनमार्ग दाखवणाऱ्या गुरूंप्रती आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। महर्षी वेदव्यास यांची जयंती म्हणजे आजची गुरुपौर्णिमा। महाभारताची निर्मिती व्यासांनी केली होती आणि 18 पुराणांचं संकलन त्यांनी केलं, त्यामुळे हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखला जातो। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। याचा अर्थ काय होतो तर गुरु हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं स्वरूप असून साक्षात ते परब्रह्म स्वरूप आहेत। गुरुपौर्णिमेच्या दिवशी ना आपण पाहतो की तुम्ही सुद्धा शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये असताना आध्यात्मिक काही संस्था असतील, काही विविध सामाजिक संघटना असतील, यामध्ये गुरूंचा सत्कार केला जातो। आपल्या विद्यार्थी प्रती आदर प्रेमसुद्धा व्यक्त केला जातो। अनेक ठिकाणी आजच्या दिवसानिमित्त काही अध्यात्मक आणि विशेष कार्यक्रमसुद्धा केले जातात, जसं की प्रवचनं, कीर्तनं, भजन, ध्यान आणि गुरुपूजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा गुरु असतो, मग तो आपल्यापेक्षा वयानं लहान असेल, त्याचबरोबर आपल्यापेक्षा वयानं मोठा असेल। जो आपल्याला फक्त शिक्षण नाही तर जीवनाला योग्य दिशा देतो असा मार्गदर्शक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामधला गुरु आहे। त्यामुळे या सगळ्या गुरूंना मी नमन करते। माझ्याही आयुष्यामधल्या लहान थोर सगळ्या गुरुस्वरूप व्यक्तींना मी खरंच वंदन करते आणि आपल्या या शोलासुद्धा सुरुवात करते। थोड्याच वेळामध्ये मी पुन्हा येते भेटायला, एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प। महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन। अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रादेशिक दुपारचं 3 वाजेचं मराठी बातमीपत्र आता आपण ऐकणार आहोत.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं पटकावणाऱ्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर विरोधकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिला. कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा पुढे सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज चर्चेत भाग घेतला. मात्र त्यांच्या भाषणातले काही शब्द असंसदीय असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे कामकाज 2:30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही अवघ्या 1 मिनिटात कामकाज 3 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्या विरोधातल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सध्या राज्यसभेत राष्ट्र गौरव अपमान निवारण विधेयकावर चर्चा सुरू आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं फसवणूक पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातल्या पुणे लातूरसह राजस्थान हरियाणा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. नोंदणी करूनही अनेक प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळालेलं नाही त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. इतर प्रवाशांनीही लवकरात लवकर या कार्डसाठी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना नियमापेक्षा अधिक विशेष पॅकेज मिळावं यासाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. पूरग्रस्त भागातलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झालाय. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. जालना जिल्ह्यातली एक महिला जीएसटी अधिकारी आणि खासगी कर सल्लागार व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 60,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. वस्तू आणि सेवा कर विभागानं जालना जिल्ह्यातल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यापाऱ्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानं त्याच्याकडून या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत काल एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. या कारवाईत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं मूल्य 1 कोटीपेक्षा जास्त असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपी ज्या घरात राहत होता त्या घर मालकाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर टी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात खटला दाखल केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत समाज माध्यम खात्यावरून प्रसारित केलेली पोस्ट केवळ राजकीय हेतूने आणि आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं होती असा त्यांचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी महेश केदार यानं जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. या प्रकरणात वारंवार निरनिराळे अर्ज दाखल करून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय. या प्रकरणाची पुढली सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलंय. या क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याशिवाय भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताची पदक संख्या 12 झाली. यात 2 सुवर्ण 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे.
1: मॅडम एक्स्ट्रा स्पायसी नूडल्स.

पुर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. हा कार्यक्रम सुरू आहे, आर्जन तुमच्यासोबत आहे. आजच्या दिवसाला सुरुवात झाली ती सुंदर अशा व्यास पौर्णिमेनं, अर्थात गुरुपौर्णिमेनं. आज आषाढ पौर्णिमा आपण साजरी करतोय, अर्थात ज्याला गुरुपौर्णिमा आणि व्यास पौर्णिमाही म्हटलं जातं. आई वडील हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधले पहिले गुरु आहेत, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, या जगामध्ये आपल्याला कसं वावरायचं याचे संस्कार दिले. शिक्षणासाठी आपल्याला अनेक संधी समोर आल्या, शिक्षण घेत असताना शिक्षक हे आपले गुरु झाले. त्यामुळे काळानुरूप किंवा जसं जसं आपलं वय वाढत गेलं ना, तसं तसं वेगवेगळे गुरु आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला लाभले. असं म्हणतात की अनुभव हे आयुष्यामधले सुद्धा गुरु समान असतात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात आणि या चढ उतारांमध्ये ज्या काही अनुभव आपल्या गाठीशी असतात, ते अनुभवसुद्धा आपल्या आयुष्यामधले गुरुच आहेत. फक्त शिक्षण देणाराच गुरु नसतो, तर आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारा, मार्ग दाखवणारा, आपल्या आयुष्यामध्ये अगदी प्रत्येक वेळेला आपल्याला साथ देणारा गुरु असतो. ज्ञान, विवेक, मूल्य आणि संस्कार देण्याचं काम तर प्रत्येक गुरु करतात, पण हा फक्त धार्मिक आजचा दिवस नाही आहे, तर गुरूंप्रती कृतज्ञता, आदर आणि ज्ञानपूजनेचा उत्सव आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं की गुरु म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ. आणि खरंच आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या अडचणींमध्ये जो आपल्याला अंधारातून दूर काढतो, अडचणीतून बाहेर काढतो आणि ज्ञानाच्या प्रकाशाकडे, म्हणजे चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीकडे आणि एका चांगल्या मार्गावर जो आपल्याला नेऊन ठेवतो, तो आपल्या आयुष्यामधला गुरु आहे. अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंग हा कार्यक्रम सुरू आहे. अनु आहे तुमच्यासोबत. जुलै महिना संपत आलेला आहे ऑलमोस्ट, आणि लवकरच ऑगस्ट महिन्याला सुरुवात होतीये. 1 ऑगस्टपासून काही महत्त्वाचे बदल आपल्या राज्यामध्ये होत आहेत, ज्यामध्ये मोठे आर्थिक बदल होण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्टपासून येणाऱ्या LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये काही बदल होत आहेत. बँका असतील, काही विमा कंपन्या आहेत ज्यांच्या CKYC मध्ये CKYC 2.0 लागू होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे टपाल विभाग, पोस्ट विभाग जो आहे त्यामध्ये स्पीड पोस्टाचे नवीन दर पोस्ट ऑफिस जे आहेत ते लागू करणार आहेत. नव्याने दर बदलत आहेत. त्याचबरोबर पश्चिम मध्य रेल्वे तत्काळ तिकिटाच्या बुकिंगसाठी नवीन टोकन सिस्टीम सुद्धा लागू करणार आहे. म्हणजे पश्चिम मध्य रेल्वेनं हा निर्णय महत्वाचा घेतलेला आहे की तात्काळ जर आपल्याला तिकीट बुकिंग करायचं असेल तर त्यासाठी नवीन टोकन सिस्टीम लवकरच मध्य रेल्वे प्रशासन लागू करत आहे. बिल टू शिप टू आणि कॉम्बिनेशन ट्रान्झॅक्शन किंवा शिप टू पार्टीचा GST इन देणं यासाठी अनिवार्य लवकरच होणार आहे. त्याचबरोबर 1 ऑगस्टपासून अनेक बँकांच्या क्रेडिट कार्डचे नियम सुद्धा बदलणार आहे, ज्यामुळे खरं तर ग्राहकांना काही फायदे होणार आहेतच. पण क्रेडिट कार्डचे नियम समजून घेणं, जे क्रेडिट कार्ड युजर्स आहेत, जे वापरकर्ते आहेत, त्यांनी समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. अनेक प्रशासकीय कार्यालयांमध्ये एक प्रशासकीय शिस्त पाळण्याची फार गरज असते आणि ही शिस्त पाळण्यासाठी आता आपल्या राज्य सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर आणि सोशल मीडियाच्या वापरावर कडक आचारसंहिता लागू केली आहे. अनेक सरकारी कर्मचारी सोशल मीडियावर चांगल्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह आहेत आणि त्याचबरोबर आता नवीन नियमानुसार शासकीय योजना, काही महत्त्वाचे निर्णय, धोरणं यांवर टीका करणं किंवा वैयक्तिक प्रोफाईलवर सरकारी पदनाम किंवा लोगो वापरणं, गोपनीय काही कागदपत्रं असतील जी सरकारी कागदपत्रं असतील ती कुठेतरी शेअर करणं, याला कुठेतरी सक्त मनाई आता आपल्या राज्य सरकारनं केलेली आहे. पण सुलभ संवादासाठी मात्र व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम वापरायला मुभा दिली असून नियमांचं उल्लंघन करणारे जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे. अनेक सरकारी कर्मचारी आहेत की ज्यांचं वैयक्तिक आणि कार्यालयीन अकाउंट आहे, पण वैयक्तिक आणि कार्यालयीन अकाउंट तुम्हाला वेगवेगळं ठेवावं लागणार आहेच, पण सोशल मीडियाच्या वापरावर काही महत्त्वाचे निर्बंध जे आहेत ते त्यांच्यावर टाकण्यात आलेले आहेत. वैयक्तिक प्रोफाईलवर सरकारी पदनामाचा तुम्ही चुकीचा गैरवापर करू शकत नाही किंवा सरकारी लोगो वापरणं किंवा काही महत्त्वाची सरकारी गोपनीय कागदपत्रं शेअर करणं याला मनाई करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी विभावरी तांबडे. श्रोते हो, रोजचं वर्तमानपत्र उघडलं तर अपघाताची एखादी बातमी वाचायला मिळतेच. अपघात कमी करण्यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरण्याची सवय लावा. अपघात टाळू, वाहतूक सुरक्षित बनवू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात। श्रोते हो नमस्कार। मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे आपण आता वळत आहोत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आगामी म्हणजे येणाऱ्या 29 ऑगस्ट रोजी शेवटचं आणि निर्णायक आंदोलन घेण्याची घोषणा केली आहे। अंतरवाली सराटीमधून पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की या आंदोलनात एकतर मी जाईन नाही तर ते जातील असा इशारा सरकारला दिला आहे। 58 लाख कुणबी नोंदी सापडूनही सरकार मराठा समाजाला प्रमाणपत्र देत नाहीयेत हा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। सरकारवर जोरदार निशाणा साधला आणि 29 ऑगस्टला आता हे शेवटचं आणि निर्णायक आंदोलन असेल असा राज्य सरकारला थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
4: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
3: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
4: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
3: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: नमस्कार, मी पांडुरंग जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि स्पोर्ट अपडेटकडे आता आपण वळणार आहोत. कॉमनवेल्थ गेम्स 2026 भारताच्या गुलवीर सिंग यानं इतिहास रचलाय. पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीमध्ये 27:49 या मिनिटाची वेळ नोंदवून रौप्यपदक भारतासाठी त्यांनी पटकावलंय. सगळ्यात आधी कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या गुलवीर सिंग यांनी जो इतिहास रचलाय त्याबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन. या क्रीडा प्रकारामध्ये पदक जिंकणारा हा पहिला भारतीय पुरुष ॲथलीट ठरला आहे. काई रॉबिन्सन ऑस्ट्रेलियाचा खेळाडू यानं सुवर्ण, तर डेव्हिड मुलारकी आयल ऑफ मॅन ज्याला म्हटलं जातं त्यानं कांस्य पदक जिंकलंय. हे भारताचं 12वं पदक आहे असंही सांगण्यात आलं. कॉमनवेल्थ 2026 बद्दल अजून महत्वाच्या घडामोडींकडेही आपण वळणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंग हा कार्यक्रम सुरू आहे. अनु आहे तुमच्यासोबत. दिवंगत अभिनेते देवानंद यांचे सुनील आनंद सुपुत्र यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. लंडनमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या कुटुंबियांनी एका अधिकृत निवेदनातून त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे आणि गोपनीयतेची विनंतीसुद्धा केली आहे. सुनील आनंद यांनी 1984 आनंद और आनंद या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं होतं आणि नंतर त्यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. त्यांच्या वडिलांनी जी फिल्म कंपनी सुरू केली होती, नवकेतन फिल्म्स, या निर्मिती कंपनीची जबाबदारीसुद्धा देवानंद यांचे सुपुत्र अभिनेते सुनील आनंद यांनी घेतली होती. 17व्या वर्षी वयाच्या लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव भार्गव नानाभाऊ भालेराव आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, सांजरंग हा कार्यक्रम सुरू आहे. श्रोते हो, नागपुरामध्ये आज मुसळधार पाऊस जो आहे तो बघायला मिळतो आहे. मंगळवारी म्हणजे कालसुद्धा मुसळधार पावसामुळे नागपुरामध्ये आज अनेक शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. जनजीवन नागपुरामध्ये विस्कळीत झालंय. अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये हिंगणा, कामठी आणि लगतच्या परिसरामधल्या सगळ्या शाळा, महाविद्यालयं आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये सुद्धा शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपुरामध्ये पावसाचा धुमशान यंदा मात्र बघायला मिळत आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयचा लोकचा सांजरंग. हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी अनुसोबत गोकुळ लवकरच येतोय आणि मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या अष्टमी उत्सवे अनेक गोविंदा पथकं यांनी वेगळ्या स्पर्धाही होतात, पण या कुठेतरी नाही किंवा या स्पर्धांमध्ये खोडू नयेत यासाठी आता गोकुळानिमित्त राज्यांना विमा सीमाघणीचे पुरवेश केले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला देऊन तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यापूर्वी 1,00,000 गोविंदांना विमा संरक्षण मिळालं होतं, आता ती आकडेवारी 2,00,000 गेली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दहीअंडी उत्सव जे साजरे होतात त्यामध्ये सहभागी होणाऱ्या लाखो गोविंदांना मोठा दिलासा मिळतोय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110201 77. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी आणि युकेजी 15 डिसेंबर 2025 ते

विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण, तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. सांजरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. राज्यातल्या आणि त्याचबरोबर काही जागतिक घडामोडींकडे आता आपण वळणार आहोत. सगळ्यात आधी राजकीय घडामोडींपैकी, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याचा काही संबंध नाही, विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवार यांची स्पष्टोक्ती. भीषण भूकंपानं जपान हादरला आहे. 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जपानमध्ये बसला. त्सुनामीचा अलर्ट जपानमध्ये जारी. वाहनधारकांसाठी आता खुशखबर आहे, 3 वर्षातून एकदा आता PUC सर्टिफिकेट काढावं लागणार. RBI एक मोठा निर्णय घेतला आहे, 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटांना केंद्रानं मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर आज सर्वत्र गुरुपौर्णिमेचा संदेश आणि गुरुजनांना मनपूर्वक वंदन केलं जात आहे. जो जो जयाचा घेत लागूण, तो तो गुरुम्या केला जाण. गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व नगरकरांना शुभेच्छा. त्याचबरोबर E20 पेट्रोलवरून केंद्र सरकारविरोधात आरपारची लढाई. 4 दिवसात 3 मोठी आंदोलनं, दिल्ली पुन्हा धगधगणार. तर 58 लाख नोंदीचं प्रमाणपत्र द्या, नाहीतर 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन असेल, असं जरांगे पाटलांची घोषणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

क्षमा। की प्रार्थना गुरु आपके चरणों में।

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं. आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणतो.

आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातनं ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम। आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आज आपण सगळेजण गुरु पौर्णिमा अर्थात ज्याला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं ती साजरी करतो आहोत. आणि त्यानिमित्तानं आज आपण अशा एका व्यक्तीसोबत चर्चा करणार आहोत की जे आपल्या अहिल्यानगरचेच आहेत. पेशाना सर वैद्य आहेत, आयुर्वेदाचार्य, व्याख्याते, गोसेवक आणि अध्यात्म अभ्यासक देखील आहेत. गेल्या 20 वर्षांपासून स्वामी कृष्णानंद आयुर्वेदालय या ठिकाणी सर्वसामान्य व्याधींपासून ते जटिल व्याधींपर्यंत आयुर्वेद चिकित्सा आणि रुग्णसेवा ते देत आहेत. आपल्या नगर शहरातील हार्टबीट हॉस्पिटल या ठिकाणी आयुर्वेद विभागामध्ये सुद्धा कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात गेली 11 वर्ष पूर्व प्राथमिक शाळा चालवण्यामध्ये ते हातभार लावत आहेत. आता पालवी शिशुविहार लहान शाळेपासून CBSE मराठी संलग्न माध्यमिक शाळेपर्यंत त्यांचा प्रवास सुरू आहे आणि यातून अनेक विद्यार्थी त्यांच्याकडून घडत आहेत. आयुर्वेद, शिक्षण, गोसेवा, भारतीय संस्कृती, सनातन परंपरा, अध्यात्म या विषयांवर त्यांनी विविध शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक व्यासपीठांवर अनेक व्याख्यानं, प्रवचनं देऊन समाज प्रबोधनाचं महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे, आजही करत आहेत. गोसेवेविषयी विशेष आस्था ते जपत आपल्या आयुर्वेदालय परिसरामध्ये त्यांनी गोशाळा उभारून गोसंवर्धन आणि गोसेवेचं कार्यही सातत्यानं सुरू ठेवलं आहे. आयुर्वेद, शिक्षण, गोसेवा आणि अध्यात्म यांचा सुंदर समन्वय साधत निरोगी, संस्कारित आणि मूल्याधिष्ठित समाज निर्मितीसाठी ते कार्य करतात. आणि आज आपण त्यांच्याशी गुरुपौर्णिमेनिमित्त नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. आज आपण त्यांचं नगर डायरी या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत करूयात. सर, तुमचं स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: खूप खूप धन्यवाद.
2: जसं मी आत्ता म्हणाले की गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा आणि या निमित्तानं आज आपण एकत्र भेटत आहोत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी प्रत्येकाच्या बालपणाकडे जर आपण वळलो, अगदी आपल्या लहानपणी जर वळलो, तर आई ही आपली सगळ्यांची पहिली गुरु आहे. सर, गुरुपौर्णिमेनिमित्त, व्यास पौर्णिमेनिमित्त पहिला प्रश्न मी असाच विचारेन की गुरूंचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे.
3: आपण त्यांचं स्मरण एका श्लोकाने करूयात. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुस्साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरवे नमः. मनुष्य जन्माचं आपल्याकडं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की इतर जे प्राणी आहेत त्या प्राण्यांमध्ये फक्त विशिष्ट भोग भोगण्यापुरता जन्म त्यांना मिळालेला असतो, पण मनुष्य जन्माला एक विशिष्ट बुद्धी, त्याच्या क्षमता या खूप विस्तारलेल्या असतात की त्याला काहीतरी जाणणं, अधिक जाणणं आणि अधिकाधिक जाणून या पूर्ण सृष्टीच्या निर्मितीच्या मागे असलेली जी ईश्वरीय शक्ती आहे तिला जाणणं, हे खरं मनुष्य जन्माचं उद्दिष्ट आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. मग तिथंपर्यंत जाण्याचा प्रवास हा शिकण्यातूनच होतो, जाणण्यातून होतो. मग जन्माला आल्यावर सुरुवातीला तुम्ही आत्ता म्हणालात तसं पहिलं गुरुपद हे आईकडं जातं, म्हणजे आपल्याला चालायला, बोलायला, जेवायला किंवा काही संस्कारांसह कुटुंबामध्ये प्रशिक्षण मिळतं आईकडून, वडिलांकडून, आपल्या शाळेमध्ये मिळतं आपल्या शिक्षकांकडून. तर हे सगळे त्या त्या ठिकाणी महत्त्वाचं स्थान असलेले एक एक टप्पा आपण गाठत जातो. पण ज्या वेळेला एक आपण म्हणूयात की लौकिक आपलं जे काही आयुष्य आहे इतर प्राण्यांच्यापेक्षा, की आपण ज्याला म्हणूयात की फक्त एक चाकोरीबद्ध आयुष्य, की बाबा मी फक्त माझ्या स्वतःपुरता विचार न करता मी स्वतंत्र हे सृष्टी कशी निर्माण झाली आणि मी नेमका कोण आहे, या सृष्टीच्या मागं कोण आहे, इथंपर्यंत आपला विचार जावा असं आपलं शास्त्र जे सांगतं त्याचा उल्लेख वारंवार सगळीकडं येत असतो. आणि त्या दृष्टिकोनातनं जेव्हा आपलं चिंतन चालू होतं तेव्हा या गुरुपदाचा विचार आपल्याला सद्गुरु या अर्थाने करावा लागतो. सत म्हणजे सच्चिदानंद जी मूळ शक्ती आहे की ज्या शक्तीच्या माध्यमातून या सृष्टीची निर्मिती झाली आहे, त्या सच्चिदानंद स्वरूपाचं जे व्यक्त रूप आहे की जे आपल्याला तुमच्या आमच्यासारखं माणूसपणामध्ये किंवा मनुष्य देहामध्ये आपल्याला ज्यांना बघायची संधी मिळते असं ते ईश्वरीय तत्व म्हणजे सद्गुरु.

0: आणि आपल्याला तुम्ही कितीही पुस्तकं वाचली, कितीही पांडित्य मिळवलं, कितीही ज्ञानी असल्याचा स्वतःचा भाव जरी असला, तरी जोपर्यंत सद्गुरू आपल्या आयुष्यात असत नाहीत तोपर्यंत आपल्याला ती अनुभूती किंवा ती प्रचिती येत नाही हे आपल्या शास्त्रामध्ये अगदी अधोरेखित करून किंवा अगदी मराठीत म्हणायचं तर शुद्ध ठणकावून सांगितलेलं आहे की अगदी सद्गुरूंशिवाय पर्याय नाही. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींपासून सर्व संत तेच मुद्दे अधोरेखित करतात.
1: नक्कीच भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या गुरुपौर्णिमेचं फार महत्व आहे, तर ते कसं तुमच्या दृष्टीने कसं आहे?
0: भारतीय संस्कृती ही मुळामध्ये मनुष्यता, माणुसकी धर्म ही शिकवणारी आपली संस्कृती आहे. सगळ्या चराचरामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे ही दृष्टी आपल्याला देणारी संस्कृती आहे. पण ही दृष्टी अशी घरबसल्या मिळत नाही. तुम्ही कितीही म्हटलं की हो सगळ्यामध्ये सर्वांभूती ईश्वर आहे, सगळ्यांमध्ये भगवंत आहे, तरी जेव्हा आपण व्यवहारात वागतो तेव्हा समोरचा जर माझ्यावर रागवला तर मी देखील चिडतो. म्हणजे समोरच्यामध्ये भगवंत असेल तर मी वास्तविक चिडायला नको. म्हणजे मुळात त्याच्यात आहे आणि माझ्यातही आहे हे मला जर का कायम स्मरणात ठेवायचं असेल तर त्या जाणीवेच्या स्तरावर आपल्याला जावं लागतं. आणि ही एक आध्यात्मिक उन्नतीची प्रक्रिया आहे की जी प्रक्रिया आपल्याला प्रत्येक मनुष्याला साध्य करण्याची गरज आहे असं आपलं भारतीय संस्कृतीचं म्हणणं आहे. आणि अशाच अर्थाने आपल्या सगळ्या सणांची रचना केलेली आहे भारतीय संस्कृतीमध्ये. आणि मग त्या त्या महिन्यामध्ये येणारी प्रत्येक महिन्याची पौर्णिमा ही काही ना काही द्योतक आपल्यासमोर मांडते. आणि त्यात आषाढ महिन्याची ही जी पौर्णिमा आहे ही आवर्जून त्या दिवशी जे गुरुतत्व आहे ते अत्यंत प्रखरपणे किंवा आजच्या भाषेत जर का सांगायचं तर ती जी डिवाईन पॉवर आहे ती त्यावेळेस आपल्या अवतीभोवती असते. फक्त आपण तिच्या संपर्कात जाणं किंवा आपण जागरूकपणे तिच्याशी सामोरं जाणं गरजेचं असतं. त्याचा अनुभव ज्याला घ्यायचा आहे त्याला निश्चित मिळतो. आणि भारतीय संस्कृतीमध्ये जसं की आपण चैत्र महिन्यापासून जरी बघितलं की चैत्र पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा, प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही आहे. आता गेल्या महिन्यात झालेली ज्येष्ठ पौर्णिमेला आपण वटपूजन केलं. म्हणजे या प्रत्येक भूमिका बघितल्या तर या परंपरेनुसार या दिवशीचं गुरुपौर्णिमेचं महत्त्व हे सद्गुरूंच्या किंवा व्यासांच्या पूजनेचं आहे, पूजनाचं आहे. कारण त्या दिवशी सद्गुरूंचं स्मरण हे सर्वस्वी त्या शक्तीशी आपल्याला जोडण्याचं कार्य करतं.
1: नक्कीच. आत्ताच सर तुम्ही म्हणाले की शक्तीशी जोडण्याचं कार्य जे आहे ते करतं, तर गुरु ही केवळ व्यक्ती नाही आहे तर ती एक चैतन्य शक्ती आहे, तर हे कसं सांगाल?
0: व्यावहारिक दृष्टिकोनातनं आपण ज्यावेळेस उदाहरण बघतो की आपल्याला इलेक्ट्रिसिटीचे सगळे यंत्र चालवलेले दिसतात, त्या यंत्रामध्ये आपण बघितलं तर बटन दाबल्यावरती ट्यूब लागते, बटन दाबल्यावर पंखा लागतो. पण बटन दाबल्यावरती त्या ठिकाणी त्या बटनापासून ट्यूबपर्यंत पोहोचणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे ती आपल्या डोळ्यांना दिसते का? तो प्रकार आहे की आपल्याला प्रत्येक कार्य करण्यासाठी शक्ती लागते. सृष्टी निर्माण होण्यापासून आपलं आजचं अस्तित्व जे आहे तेसुद्धा शक्तीनीच अस्तित्वात आहे. म्हणजे आजचं शास्त्रसुद्धा, आजचं जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे तेसुद्धा स्पंद किंवा आपण व्हायब्रेशन थिअरी आजकाल मांडली जाते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हेच मान्य केलं आहे की प्रत्येक गोष्ट ही शक्तीतूनच निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे ईश्वरीय शक्तीतून जर ही सृष्टी निर्माण झाली आहे तर वी आर द पार्ट ऑफ इट. गंमत अशी आहे की समजा मी एखादा पत्ता घेऊन फिरतोय तर त्या फिरताना मला त्या पत्त्यानुसार मी पोहोचलोय पण मला लक्षात येत नाही की नेमकी जागा कुठे आहे. आणि मी जेव्हा कोणाला तरी विचारतो तेव्हा मला ती व्यक्ती सांगते की अरे तू तिथंच उभा आहेस, ते काय तुझ्या डोक्यावर तर ती पाटी आहे. ही आपल्या सगळ्यांची अवस्था बऱ्याचदा होते. ह्यातनं बाहेर पडण्यासाठी सद्गुरू हे आपल्या बोटाला धरून घेऊन जाणारी एक व्यक्ती म्हणून आपल्यासमोर येतात. ती वास्तविक शक्तीच आहे. पण वन टू वन, म्हणजे असं शास्त्र सांगतं की जोपर्यंत तुम्ही उपनिषद नावाची जी संकल्पना आपल्या वाङ्मयामध्ये आहे, वेद वाङ्मयामध्ये, त्याच्यामध्ये तो स्पष्ट उल्लेख आहे की जोपर्यंत गुरुच्या सन्निध तुम्ही बसत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या तत्वज्ञानाचा योग्य बोध होत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही बघा, भगवद्गीता नावाचं जे काही सगळ्यांना सर्व मान्य, सगळ्या जगाने ज्याला मान्यता दिली आहे असं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान कुठं सांगितलं गेलं आहे? तर अर्जुनाला युद्धाच्या मैदानावर सांगितलं गेलं आहे, कुरुक्षेत्रावर. म्हणजे त्या ठिकाणी गुरुच्या स्थानात त्यावेळी भगवान श्रीकृष्ण होते, म्हणजे ती शक्ती त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून व्यक्त झाली आणि ते अर्जुनाला बोध दिला की जो बोध आजपर्यंत आपल्यापर्यंत येतोय, पण तो बोध अर्जुनाला जेवढा समजला तेवढा मला आज समजणार आहे का? नाही. मग तो मधल्या काळात सांगण्यासाठी पुन्हा ज्ञानेश्वर माऊलींना यावं लागलं. तसं त्या त्यावेळी त्या त्या भागामध्ये तोच भगवंताचा बोध फक्त वेगळ्या शब्दामध्ये किंवा आपल्याला समजेल अशा परिभाषेमध्ये सांगण्यासाठी ते सद्गुरु तत्व देह धारण करून येत असतं. ती एकमेव शक्ती आहे. जन्मोजन्मी आपले सगळ्यांचे गुरु एकच असतात, तेच आपल्याला मार्ग दाखवत असतात. भले देहाने आपण त्यांना वेगळं पाहत असू, आपण सुद्धा देह बदलतो तसं तेही बदलू शकतात, बदलत असतात, परंतु ती शक्ती ही एकमेव आणि अद्वितीय आहे की जी आपल्याला प्रत्येक वेळी मार्ग दाखवत असते.
1: नक्कीच. गुरूंचं सानिध्य किंवा गुरूंचा सहवास लाभणं हे आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे.
0: मनुष्यत्वाची ओळख हीच मुळात परमार्थाची अध्यात्माची गोडी लागण्यामध्ये आहे. अन्यथा मार्गे अन्य प्राणी आणि मनुष्य प्राणी यातला भेद संपून जातो. त्याच्यामुळे इतर प्राणी आणि मनुष्य प्राणी यातला भेद जो काही आहे तो विवेकामध्ये आहे. विवेक म्हणजे आपली सत्सद विवेक बुद्धी. जे नाशिवंत आहे जगामध्ये त्याच्यापासून जे परमनंट आहे, जे सच्चिदानंद आहे, जे कधीच नाश पावणारं नाही अशा नित्य स्वरूपाकडचा जो प्रवास आहे तो आध्यात्मिक प्रवास आहे. आणि हा ज्याला हवा आहे त्याला सद्गुरूंच्या प्राप्तीशिवाय पर्याय नाही. आणि ही ओढ प्रत्येकाला लागते. आजच्या काळातलीच काही मुलं मध्यंतरी एक मागच्या आठवड्यात बोलत होते, तर त्यांच्या बोलण्यात असा शब्द आला की बऱ्याचदा मला अध्यात्माच्या विचाराकडं ढकलणारे प्रसंग मला घडताना जाणवत आहेत, मला ढकलत आहेत. म्हणजे आज जेन झी अशा म्हणवल्या गेलेल्या तरुणाईमध्ये सुद्धा ही चर्चा असते. कारण त्याला कुठेतरी वारीच्या निमित्ताने काही ऐकायला मिळतं किंवा कुठेतरी घरात आई सांगतेय तीच गोष्ट आई अनेकदा सांगत असते पण बाहेरच्या कोणाच्या तरी मुखात ना ऐकली की त्यांना ती पटते. किंवा अगदी वैज्ञानिक किंवा फिजिक्स केमिस्ट्रीच्या परिभाषेतून सांगितली की कदाचित ती कळल्यासारखी वाटते की बाबा प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन मग ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासारखंच ते यंत्रणा कशी आहे, ह्या सृष्टीची नियंत्रण भगवतीच्या शक्तीनुसार कसं लावलं जातं आणि मग त्यात सद्गुरु तत्व कसं फिट बसतं, असं सगळं ते चर्चा ऐकली की त्यांना असं वाटतं की अरे यार हे खरं आहे. आणि मग खरं आहे म्हणल्यानंतर मग त्यांना ती आवड निर्माण होते. आणि मग ज्याचा योग असतो म्हणजे माऊली जे म्हणतात की पूर्व सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आता आपल्याकडं कर्मसिद्धांत हा अगदी मूलभूत सिद्धांत आहे. त्याच्यामुळं भारतीय तत्वज्ञानानुसार सद्गुरूंचा लाभ होणं याचा महत्त्व जर तुम्ही म्हणाल तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण तो योग येणं हे आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे. एखाद्याचं प्रारब्ध चांगलं असेल तर जन्मतःच त्याला गुरु मिळतात, एखाद्याचं आयुष्य सरता सरता त्याला मिळतात, एखाद्याला मिळतही नाहीत.
1: नक्कीच. सर, तुमच्या आयुष्यामधला असा एखादा प्रसंग की ज्यानं गुरुकृपेची जाणीव तुम्हाला प्रकर्षानं करून दिली, जसं तुम्ही आत्ता सांगितलं की आपल्या आजूबाजूलाच असते ही शक्ती, कधी आपल्याला मानव स्वरूपामध्ये दिसते, जशी वेगवेगळी माणसं असतात तसं दिसतं, तुम्हाला असं प्रकर्षानं काही जाणवलंय का?
0: असं अनेकदा होतं. जो प्रश्न तुम्ही आत्ता विचारला, आता सोनईचे जे काही काच मंदिर आहे, रेणुका माता मंदिर, तिथं त्याची स्थापना ज्यांनी केली परमपूजनीय योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज, आमच्या आजोबांपासून त्या गुरुपरंपरेशी आम्ही जोडलेलो आहोत. आणि मग आम्ही लहान असल्यापासून त्या ठिकाणी जातो, आमच्या महाराजांच्या सान्निध्यात आम्ही राहिल्यामुळं काही ना काही त्यानुसार अनुष्ठान उपासना सेवा चालू असते. आजोबा करत होते, वडील करत होते, आम्ही ते पाहून करतो, आमची मुलं ते पाहून सुरू केलेलं आहे. आणि मग असा प्रश्न विचारला जातो की अरे तुम्ही एवढं सगळं करता मग तुम्हाला काहीतरी अनुभव असेल ना? पण खरं खरं सांगायचं झालं तर ज्या वेळेला तुम्हाला अडचण येऊ पाहतीये त्याच वेळेला सद्गुरू अशी काहीतरी व्यवस्था करतात की अडचण दूर होतीये. म्हणजे खरं खरं सांगायचं तर खूप मोठी अडचण यायला आणि त्यावेळेला काही गोष्ट अशी घडायला की अडचण आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा ती कमी तीव्रतेने त्रास देतीये, असंच अनेकदा घडतं. त्यामुळं वस्तुतः एक प्रसंग की बाबा हा प्रसंग असा की हा मला हा अनुभव देऊन गेला, तो प्रसंग तो अनुभव देऊन गेला, असं मला वाटतं की खूप स्पेसिफिक सांगणं काही मला जमणार नाही, कारण तसा प्रसंगच नाहीये, कारण आयुष्यच सगळं भरून त्याच्यानेच भरलेलं आहे. कारण दर दिवशी दर प्रसंगाला, म्हणजे अगदी छोट्या छोट्या प्रसंगामध्ये सांगायचं तर आमच्या घराच्या बांधकामाच्या वेळेला ट्विन बंगलो असतो होता, म्हणजे बांधायचा होता वडिलांनी बांधताना, तर वडिलांचा आमच्या भूमिका त्याच्यामागची अशी होती की वडिलांचे मित्र म्हणाले तू सांग तुला कोणता इकडचा पाहिजे का डावीकडचा का उजवीकडचा. तर वडिलांनी एकदा वाचलं होतं काही कुठल्या निमित्ताने एका ग्रंथामध्ये की गुरुग्रहातला वारा जरी आला तरी तो पवित्र असतो, म्हणून गुरुग्रहाच्या दिशेने म्हणजे सोनईच्या दिशेने जो घराचा भाग आहे तो त्यांनी निवडला. म्हणजे इतका विचार वडिलांनी करून ठेवलेला, आजोबांनी केलेला, की आता आम्ही त्याच्यात म्हणजे फक्त आनंद घेतोय त्या सगळ्या परिस्थितीचा असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच असं म्हटलं जातं की आयुष्यात गुरु करावेत. आता गुरु करावे म्हणजे काय नेमकं काय?
0: हा छान प्रश्न आहे. गुरु करावेत याबद्दल खूप संभ्रम समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जसं आजकाल योगा किंवा काही गोष्टींबाबत एक फॅशन असते की मी योगा जॉईन केला आहे, मग तसं सद्गुरूंच्या बाबतीतही चार मित्र किंवा कुणी जवळच्या मैत्रिणी किंवा कुणीतरी म्हणतं की अमुक ठिकाणी मी गुरु केला आहे, अमुक ठिकाणी गुरु. तर मुळात गुरु करायचे नसतात, गुरु मिळायचे असतात. आणि गुरु तुम्हाला वरत असतात, गुरु तुम्हाला तुम्हाला शोधत येत असतात, किंवा तुमचा शोध आणि त्यांचा शोध हा कधी कधी योगायोगाने एकत्रही येत असतो. म्हणजे तुमचीही ती आर्तता वाढत असते की आपल्याला काहीतरी मार्गदर्शन हवं आहे, आणि त्यांचीही आर्तता असते की अरे आपल्याला हे ज्ञान कुठंतरी द्यायचं आहे. आणि ही आर्तता जुळून ज्या क्षणी येते, म्हणजे ते एक ट्युनिंग ज्या क्षणी जुळतं त्या क्षणी तो आपल्याला अलार्मिंग सिच्युएशन ती येते आणि आपल्याला ती जाणीव होते की हेच आपलं स्थान आहे. आणि असं अनेकांच्या बाबतीत झालं आहे, कारण योगायोग असा की व्यवसायाच्या दृष्टीने जरी वैद्यकीय व्यवसाय असला तरी आवड असल्यामुळं, लोकांना माहिती असल्यामुळं बरेच जण याविषयी चर्चा करतात. आणि असा मला आनंद वाटतो सांगायला की ज्या ज्या व्यक्तीच्या ज्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, म्हणजे श्रद्धास्थान प्रत्येकाचं वेगळं असतं, तर त्याच्या श्रद्धेनुसार त्याला सद्गुरूंच्या स्थानावर जोडण्याचा योग आम्हाला म्हणजे या निमित्ताने माझ्या नशिबामध्ये होता. आणि तो मी योग अनेकांचा पाहिला, म्हणजे आमच्या वाडवडिलांच्या पुण्याईने आम्हाला तर प्राप्त झालेच, पण आजूबाजूच्या अनेकांना त्या त्या गुरुस्थानाशी, म्हणजे असं नाही की बाबा मी ज्या ठिकाणी गुरुमंत्रित आहे किंवा अनुग्रहित आहे तिथेच तुम्ही हा कधीच विषय नव्हता. कारण गुरूंचं स्थान असं असतं की गोड पदार्थ आवडतो तो प्रत्येकाला एकच आवडतो असं नाही आहे. कोणाला जिलबी आवडेल, कोणाला श्रीखंड आवडेल, कोणाला गुलाबजाम आवडेल. तसं त्या सद्गुरूंच्या सान्निध्याची जी चव आहे ती प्रत्येकाला वेगळी भासू शकते. मग ज्याला ज्या परंपरेमध्ये आवडतं तिथं त्यांनी जोडलं जावं ही प्रेरणा. आणि आत्ता जसं तुम्ही म्हणालात की सद्गुरूंना किंवा त्या ठिकाणी त्यांना सद्गुरू प्राप्त होणं, सद्गुरू मिळणं ही प्रक्रिया मी प्रत्यक्षात बघितली आहे. कारण संसारातल्या अडचणी कधी कधी कोणाकोणाला त्रास देतात, कोणाकोणाला पारमार्थिक अभ्यासाची एक जिज्ञासा असते, दोन्ही प्रकारे गुरुकडे आकर्षित लोक होतात. पण गुरु म्हणून जे कार्यरत तत्व असतं, जे सद्गुरू म्हणून जे परंपरेनुसार ज्या पूर्वापार चालत आलेल्या ज्या अखंड परंपरा आहेत की ज्या स्थानावर सद्गुरू म्हणून एखादी व्यक्ती बसलेली असते, त्या व्यक्तीकडनं योग्य ते मार्गदर्शन व्यवहारासाठी पण बऱ्याचदा दिलं जातं. कारण त्याच्या व्यवहारातल्या अडचणी दूर करून मग त्याची परमार्थातली प्रगती साध्य होणार असते. पण मग ते त्या शिष्याला त्याच्या अनुग्रह त्याला दिल्यानंतर एकदा का त्याला आपलं म्हटलं की त्याला सगळ्याच प्रकारे निवृत्त करतात, सगळ्याच गोष्टी त्याच्या दूर होतील यासाठी ते प्रयत्न करतात. पण याचा अर्थ असा नाही की शिष्याने त्याच्याकडं प्रयत्न करायचेच नाही आहेत. शिष्याचा एक पाऊल गेला तर गुरुकडनं 10 पाऊलं टाकले जातात असं अध्यात्म मार्गातलं सांगणं आहे आणि तसा अनुभव पण आहे.
1: माणसाला गुरूंचं स्मरण कधी होतं तुमच्या दृष्टीने?
0: माणसाला गुरूंचं स्मरण व्हायला, म्हणजे अगदी लौकिकार्थानं म्हणाल तर, जो श्रद्धावान आहे, ज्यानं सद्गुरूचा जो अंकित झालेला आहे त्याला अखंड स्मरण असतं. पण ज्याला अजून सद्गुरूंची प्राप्ती व्हायची आहे अशी जर परिस्थिती असेल तर त्या व्यक्तीला ती आर्तता निर्माण होण्याकरता काहीतरी प्रसंग घडावा लागतो. म्हणजे अनेकदा असं बघायला मिळतं की माझ्या आयुष्यामध्ये एक वैवाहिक आयुष्यामध्ये असेल किंवा शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत असेल किंवा आर्थिक संदर्भात काही असेल, जेव्हा अडचण येते ती अडचण मग कुठं विचारायचं, बाबा मी सगळे प्रयत्न करून थकलो आहे आणि मग मी आता काय करू, अशा वेळेला काही जण अशा स्थानांपाशी जातात. मग त्यांना तिथे मार्ग सांगितला जातो, मग त्या मार्गातनं ते मोकळे होतात आणि मग त्यांना भाव निर्माण होतो की अरे मग असं असेल तर मग आपल्याला आता ह्या स्थानाशी कायम जोडलं पाहिजे, कारण आपल्याला यांनी अडचणीतनं सोडवलंय. आणि मग त्यातनं ती गोडी हळूहळू वाढत जाते आणि मग लौकिक मला काहीतरी हवंय म्हणून जे जोडलं गेलेलं असतं ते लौकिक त्याची डिमांड हळूहळू ते गुरु दूर करतात आणि मग खरे गुरु जे असतात ते त्याला अध्यात्माकडे वळवतात आणि मग त्याची व्यवहारातली जी आसक्ती म्हणूयात आपण, म्हणजे अगदी टिपिकल शब्द आसक्ती, पण आजच्या काळामध्ये मी माझं मला हा विषय त्याचा कमी होत जातो आणि हे खऱ्या गुरूंच्या बाबतीमध्ये आपल्याला झालेलं दिसतं.
1: नक्कीच. सध्याच्या काळामध्ये किंवा आत्ताच्या प्रत्येकाच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये गुरु प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. प्रत्येकाचा जरी गुरु वेगळा असला तरी सुद्धा गुरु मार्ग दाखवणार आहे, मार्गदर्शक आहे. तर तुमच्या दृष्टीने सध्याच्या काळामध्ये जे आपण चित्र पाहतोय समाजामध्ये, जे चित्र पाहतो आहे किंवा घटना पाहतो आहे, घडामोडी पाहतो आहे, ते जर समोर ठेवलं तर प्रत्येकाचे गुरु काय मार्गदर्शन देत आहेत, काय मार्गदर्शक दाखवत आहेत, का ते कुठेतरी चुकत आहेत, भरकटत आहेत, काय वाटतं तुम्हाला?
0: सद्गुरूंच्या बद्दल आपण काहीतरी बोलणं की बाबा ते चुकत आहेत किंवा भरकटत आहेत हे अत्यंत चुकीचं होईल. सद्गुरू हे कधीच या म्हणजे समाजामध्ये चुकीचा संदेश कधीच देऊ शकत नाहीत. जे सद्गुरू असतात, जे खरोखर त्या परंपरेशी जोडलेले असतात, ते परिपूर्ण अशा पद्धतीच्या भगवंताशी एकरूप झालेले असतात. जे सच्चिदानंद मूळ स्वरूप आहे त्याच्याशी एकरूप झालेले असतात. तुम्ही आजची जी परिस्थिती समाजातली पाहताय, ज्याविषयी तुम्ही एक चिंतन आत्ता मांडलं की बाबा सगळं अस्वस्थ करणारं कुठंतरी, आपल्याला दिशा भरकटली आहे काय अशी शंका वाटावी अशी व्यवस्थापन आपल्याला बघायला मिळतं. पण तुम्ही जर अगदी फार नाही तर एक 1000 वर्षाचा इतिहास आपण जर का काढून बघितला तर दर काही दिवसांनी अशी आक्रमणं आपल्या अवतीभोवती झालेली आहेत. अशी अस्वस्थता आपल्याला वेळोवेळी बघायला मिळालेली आहे आणि ती अस्वस्थता येणं आणि पुन्हा ती गोष्ट जागेवर येणं, पुन्हा असं आहे ना की आत्ता म्हणजे जर आपण पारमार्थिक आता चर्चा करतोय तर पारमार्थिक विषय आपण हा पारमार्थिक पद्धतीनेच बघितला पाहिजे आणि मग त्या दृष्टीने बघितलं तर हे कलियुगाचं जे आत्ताचं वर्णन पूर्वी करून ठेवलेलं आहे त्याच्याशी हे अगदी संलग्न सगळं चित्र आहे. त्याच्यामुळं सद्गुरूंचं सांगणं हे मूळ तत्वाशी जोडलेलं आहे. त्या आपल्या सगळ्यांना अंतर्मुख व्हायला सांगतायत आणि अंतर्मुख जो होईल तो व्यक्ती कधीच चुकीचा वागणार नाही आणि तो एक व्यक्ती नाही तर अशा परंपरेशी जोडलेले अनेक व्यक्ती ज्या वेळेला त्या पद्धतीने वागायला लागतील तेव्हा सगळ्या परंपरा शेवटी त्याच दिशेने जातील जी माणुसकीची दिशा असेल. त्याच्यामध्ये मनुष्यत्व आणि त्या ईश्वरीय शक्तीला मानणं आणि आपल्या भारतीय परंपरेमध्ये कुठल्याही सद्गुरूंना तुम्ही शरण जरी गेलात तरी त्यांचं मूळ तत्व हे वेदांकडेच जातं आणि आपल्या भारतीय संस्कृतीला मानणारे असे जे असतात तेच खरे सद्गुरू आपल्याला योग्य तत्वच दाखवतात. ते अद्वैत तत्वज्ञानापेक्षा वेगळं कुणीही सांगू शकत नाही आणि तसे सांगणारे जर असतील तर मी तिथं शंका व्यक्त करेल, कारण तसं सांगणारा जो नसतो तो कदाचित त्या पदावर चुकीनं बसलेला असेल किंवा काही त्या ठिकाणी गैरप्रकार असू शकतो. पण सद्गुरू हे अद्वैताचीच बाजू मांडणारे असतात त्याच्यामुळे त्याच्यात गैर कधी असणं शक्य नाही.
1: नक्कीच. आज प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी मानसिक अस्वस्थता दडलेली आहे, कुठल्या ना कुठल्या कारणामुळे ती जाणवते. मानसिक अस्वस्थता माणसाची आणि गुरूंचं स्मरण, गुरूंची साधना, गुरूंचं ध्यान याचा परस्पर कसा संबंध आहे?
0: सगळ्यांच्या मनामध्ये असलेली जी मानसिक अस्वस्थता आहे ती प्रकर्षाने आपल्या आजूबाजूला तुम्हाला पण आठवत असेल तर बघायला मिळाली ती कोविडच्या काळात. कारण त्या काळात सगळे एकाच जागी बसून होते आणि अतिशय मानाची अशी अस्वस्थता आणि वेगवेगळे नको ते विचार करणं अशा पद्धतीची भूमिका अनेकांची आम्ही जवळून पाहिली. ॲज अ वैद्य डॉक्टर म्हणून आमच्याकडे रुग्ण म्हणून अनेक जण ही तक्रार करायचे. तर या सगळ्या आंदोलनांचा विचार आपल्याकडे आयुर्वेदामध्ये सुद्धा दिलेला आहे की मनाची स्थिती कशी अभ्यासावी आणि अध्यात्मशास्त्रातही त्याचा विचार दिलेला आहे. तो त्रिगुणांच्या आधारे दिलेला आहे. मनाचे 3 गुण सांगितलेले आहेत, सत्व, रज आणि तम. आपल्या शरीरामध्ये जसे आयुर्वेदानुसार वात पित्त कफ तीन दोष असतात, तसे मनामध्ये तीन गुण सांगितलेत, सत्व रजतम. आता या प्रत्येक गुणाचं आपापलं वैशिष्ट्य आहे, त्यामुळं सत्वगुण हा आपल्याला चांगल्या आणि सत किंवा आपण म्हणूयात की कर्तव्य पूर्ण करणाऱ्या धर्माधिष्ठित समाजाला हितकर परोपकार करणाऱ्या भावनांच्या प्रेरणा आपल्याला देतो तो सत्वगुण. जो आपल्याला चुकीच्या पद्धतीने वागवतो किंवा आपल्याला केवळ स्वार्थाचा विचार करायला भाग पाडतो किंवा स्वतःचं भागवण्याचाच फक्त विचार करायला भाग पाडतो तो रजोगुण सांगितला आहे. आणि जो माझं भागेल की नाही ह्याचा विचार न करता दुसऱ्याला केवळ त्रासच द्यायचा किंवा जे चांगलं चालू आहे ते कसं बिघडेल असं मी पाहतो असं जर भावना एखाद्याची होत असेल तर तो तमोगुण आहे. आता या सत्व रजतमाच्याच रहाटगाडग्यामध्ये प्रत्येकजण आपण गुंतलेलो आहोत. आपलं शास्त्र सांगतं आणि अनुभव जर का आपण घेतला तर हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे की त्रिगुणांच्या पलीकडे आपलं अस्तित्वच नाही आहे. मग या त्रिगुणांच्या भूमिकेमध्ये जेव्हा तुम्ही सद्गुरूंना बघता तेव्हा तुम्हाला जर आरती माहिती असेल दत्तगुरूंची, आपण त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, तर त्या ठिकाणी त्या त्रिगुणांच्या स्थितीच्या पलीकडची स्थिती किंवा सगुण निर्गुणाच्या स्थितीचं वर्णन करताना त्या त्रिगुणांनी युक्त किंवा त्रिगुणांवर अधिष्ठात म्हणून जी देवता आहे ती सद्गुरू सांगितलेली आहे. गुणांवर नियंत्रण. आणि आत्ता आपण आरंभाला जो श्लोक म्हटला, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर, म्हणजे गुरु हे तत्व ज्या वेळेला काही निर्माण करतं तेव्हा त्यालाच आपण ब्रह्मतत्व म्हणतो, ते काहीतरी चालवतं तेव्हा त्यालाच आपण विष्णुतत्व म्हणतो, आणि जेव्हा ते काही गोष्टीचा विनाश करतं तेव्हा त्यालाच आपण शिवतत्व म्हणतो. हेच तत्व आहे आणि तेच परब्रह्म पण आहे की जे या सृष्टीच्या मुळाशी आहे. सद्गुरु बैसोनी अंतरी घडवितसे सर्व काही, असं एक अल्टिमेट भाव जेव्हा आपला तयार होतो सद्गुरूंच्या विषयी, सद्गुरूंशी आपण एकरूप जेव्हा होतो तेव्हा ते सद्गुरू आणि आपण, हीच जी आरती आहे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती त्याची एकनाथ महाराजांनी ती लिहिलेली आरती आहे, त्याची शेवटची जी कडव्याची हे आहे ओळ, त्याच्यामध्ये आपण काय मितूपणाची झाली बोलवणं एका जनार्दनी गुरुदत्त, तर मितूपणाची झाली बोलवणाची जी स्थिती आहे नाथ महाराजांची ती खरी जर का आपली साध्य झाली तर तुमच्या हृदयामध्ये त्या सद्गुरूंच्या रूपानं सद्गुरू स्वतः त्या ठिकाणी येऊन राहतात आणि मग तुमच्या त्रिगुणांचा ताबा त्यांनी घेतलेला असतो आणि मग त्यावेळेला ते प्रेरणा देतात आणि आपल्याकडनं कार्य करवून घेतात आणि हीच सत्य परिस्थिती आहे. आणि ही ज्याला कळाली त्या ठिकाणी सद्गुरू हे तत्व त्याला पूर्णत्वाने आत्मसात झालेलं असतं आणि सद्गुरू हे करवूनच घेतात, त्याच्यामुळं तिथं कधीही असा त्याच्यामध्ये शंका असण्याचं कारण नाही. मला जर एखादी अडचण आली की मला इथून जाताना काही गाडी बंद पडली आहे किंवा कोणीतरी येतं पटकन मला मदत करतं तर त्यावेळेला त्या व्यक्तीला थांबून मला मदत करायची प्रेरणा कोणी दिली? या गोष्टी ज्या असतात की आपल्याकडं नाही बाय चान्स झाला असेल असं म्हणू शकतात लोक, पण हे बाय चान्स कधीच कुठली गोष्ट होत नसते. आपल्याकडे कर्मविपाक सिद्धांत एवढा पक्का आहे की जो आजच्या न्यूटनच्या लॉशी पण मिळता जुळता आहे की एव्हरी ॲक्शन हॅज इट्स ओन रिॲक्शन. तुम्ही केलेलं एकही कर्म वाया जात नाही, त्यामुळे तुमच्या प्रत्येक कर्माच्या ठिकाणी रिॲक्शन असते, तसं प्रत्येक कर्माला उत्तर आहे. आणि या ठिकाणी आपण सद्गुरूंच्या स्थानाशी जर का एकरूप झालो तर त्या ठिकाणी त्या कर्माशी आपला संबंध संपतो आणि मग त्याचं सगळं श्रेय सद्गुरूंकडे जातं आणि ते चांगल्यात चांगलं कार्यच आपल्याकडून करून घेतात आणि जे शरीराचे देहाचे भोग आहेत ते एका बाजूला संपवून आपल्याला त्याच्यापासून निर्लेप ठेवतात. हा एक खूप मोठा अध्यात्माचा विषय आहे की जो कदाचित सामान्य व्यक्तीला कदाचित तो तितका लगेच पचनी पडत नाही किंवा लगेच समजत नाही, त्याच्यामुळं कधी कधी असं बऱ्याच जणांना वाटतं की अरे हे खूप जड आहे आपण तिकडे नको जायला, पण मला असं वाटत नाही हे खूप गोड आहे. आणि जो त्यात जातो त्याला तिथं मग ते सद्गुरू असं बोटाला धरून घेऊन जातात, मग तिथं तुम्हाला फार बुद्धी लावायची गरज नसते, ते सांगतील ते करत राहिलं ना तरी ते बरोबर तिकडच्या तीराला घेऊन जातात आपल्याला.
1: आपल्या भारतीय परंपरेमध्ये किंवा आपण अनेक गोष्टी वाचल्या आहेत पाहिल्या आहेत, गुरु शिष्यांची परंपरा आहे, अनेक त्याचे दाखले आहेत उदाहरणं आहेत, तर हे गुरु शिष्यांची परंपरा आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी काय मदत करते किंवा आपल्याला काय दर्शवते काय दाखवत राहते?
0: समजा तुम्हाला तुमच्या घरात पाणी प्यायचं आहे तर ते पाणी आज आत्ता आपण असं कल्पना करूयात की आपल्या आजूबाजूला नद्याच नाही आहेत, आपण असं कल्पना करूयात की हिमालयाच्या टोकाशी बर्फ आहे आणि तो वितळल्यावरच पाणी मिळणार आहे, तर आपल्याला ते पाणी कसं प्राप्त होईल? आपल्याला उठून दरवेळी हिमालयात जाणं शक्य आहे का? म्हणजे हिमालयाची उंची ही त्या मूळ भगवंताची आहे, त्या सद्गुरूच्या मूळ तत्वाची आहे. सद्गुरू हे मूळ तत्व जे आहे ते इतकं व्यापक आहे की त्याला समजून घेणं हे अत्यंत कठीण आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्येक ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये त्याचं जे वर्णन केलंय ते जर का आपण बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे खूप जण आता वाचणारे चर्चा करतात तेव्हा की वरून जातात, म्हणजे समजत नाहीत की ते. आणि सद्गुरूंची इतकं व्याप्ती, इतकं म्हणजे प्रचंड व्याप मोठा आहे, ते सर्व व्यापी असं ते तत्व आहे. आता ते आपल्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाला समजणं कसं शक्य आहे? नाही आहे. मग हिमालयाचं पाणी आणण्याची व्यवस्था या सृष्टीमध्ये भगवंतानी कशी केली आहे? तीच व्यवस्था गुरुशिष्य परंपरेची आहे. तिथून पाझर फुटलेली नदी, तिथून आता समजा आपल्याकडे नगरला आपण पाणी पितो कुठलं, की समजा प्रवरेचं पाणी येतं, तर प्रवरेचा उगम कुठं आहे? रतनगडला आहे. तो जर कधी आपण जाऊन बघितला तर त्या ठिकाणी एकच फक्त प्रवाह असा नाही आहे की जे प्रवरा संगमला भला मोठा त्याचा प्रवाह आपल्याला दिसतो, पण मूळ जर का रतनगडावर आपण जाऊन बघितलं तर छोटे छोटे छोटे छोटे पाझर आहेत. म्हणजे मूळ भगवंतापासून घेऊन येणारे अनेक शिष्य तोच विचार, तेच पाणी आहे प्रत्येक घरात जाणार, तसा तोच मूळ काय विचार आहे? तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, हे जे चार महावाक्य आपल्याकडे सांगितले जातात वेदातले, या सगळ्यांचाच बोध, म्हणजे तत्वमसी हाच बोध सगळ्या परंपरेत दिला जातो. काय आहे की ते ब्रह्मतत्व आणि तू वेगळा नाहीयेस. म्हणजे स्वामी विवेकानंद सुद्धा त्या काळापासून किंवा माऊलींच्या काळापासून आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परंपरेमध्ये तोच बोध आहे, आणि हा बोध ज्या परंपरेत आहे ती सत गुरूंचीच परंपरा आहे, सच्चिदानंद तत्वाचा प्रचार करणारीच परंपरा आहे. अशी परंपरा जी मूळ स्रोत तिचा सच्चिदानंद परमात्म्यापासून आहे, त्या परंपरेलाच खरं गुरुशिष्यत्वाचं आपण मानलं पाहिजे. त्या परंपरेशी आपण जोडलं गेलो तर मूळ हिमालयापर्यंत न जाता सुद्धा त्या हिमालयाची जी उंची आहे ती आपल्याला इथं बसून त्याची चव पण चाखता येते आणि ती उंची अनुभवता पण येते. हे गुरुशिष्य परंपरेचं महत्त्व आहे. कारण त्या काळात असं होतं असं नुसतं सांगणं सोपं असतं, पण या काळात ते आहे का? आमचे महाराज नेहमी म्हणायचे हंसतीर्थ स्वामी की ही वसुंधरा नाना रत्नांनी भरलेली आहे. असं आहे की आपल्या आजूबाजूला ते गुरुतत्व अनेकांच्या रूपात वावरत असतं, फक्त आपल्याला ती नजर किंवा ती दृष्टी नसते ते बघण्याची, ही गडबड आहे. पण ते ती जी परंपरा आपण जी आता चर्चा करतोय ती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण तीच असं म्हणूयात की अध्यात्माचा वारसा पुढे पुढे घेऊन चालली आहे. कारण अध्यात्माचा वारसा हा आपला परंपरेतनंच आलेला आहे, तो नुसता पुस्तकी ज्ञानातनं येऊच शकत नाही. आता तुम्ही म्हणजे वैद्यकीय शास्त्राचं जर कधी बघितलं असेल की पुस्तकी ज्ञान पूर्ण झाल्यानंतर त्यांना इंटर्नशिप कंपल्सरी असते. का असते? पुस्तकात शिकून झालंय, आता ते वापरायचं कसं हे शिका. त्यामुळे तुम्हाला जे शिकलो आहोत, जे ज्ञान मिळालंय, ते नुसतं तोंडी ऐकून किंवा वाचून आपले प्रत्यक्षात वापरताना बघणं गुरूंनी वाचून दाखवा करायचं असतं. संत परंपरा अनेक शिष्य त्या अभ्यासायचे असतात, हे सगळं मूळ आपल्याला मिळू शकतं.
1: नक्कीच. जप तप साधन हे किती महत्वाचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये?
0: जप असेल, तप असेल, सदा की सद्वाज्ञे खेरी तू नंतर ते जर करू योग्य 100%. मग समजा मी गाडी पकडली, समजा बसमध्ये बसलोय, तर बसमध्ये बसून मी मुंबई आली, मग बस सोडणार आहे का बसला धरून ठेवणार आहे? बस सोडणार आहे, कारण माझ्या स्थानावर मला पोहोचलंय नंतर ती बस माझ्या आत्ता उपयोगाची नाही आहे. तर जप असेल, तप असेल, साधना असेल, जे काही तुम्ही त्याला नाव द्या, प्रत्येक गोष्ट हे एक माध्यम आहे सद्गुरूंच्या मूळ तत्वाचा अनुभव घेण्यासाठी केलेली ती व्यवस्था आहे. मग जप करणं सद्गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी सांगितलेल्या मंत्राचा त्यांनी दिलेल्या संख्येने तुम्ही जर केला तर तुम्हाला ते त्या डेस्टिनीपर्यंत घेऊन जातात. तप असेल ते सुद्धा तुम्हाला, आता या प्रत्येकामध्ये काही डिफरन्शिएशन आहे. म्हणजे उदाहरणार्थ माझी क्षमता जी आहे की इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्याला तुम्ही 12वीचं पुस्तक वाचायला दिलं तर त्याची गडबड होते, तसा त्याच्यामध्ये भेद आहे. त्याच्यामुळे त्याला एखाद्याला जप देऊनही त्याचं सगळं होतं, एखाद्याला अधिक तप करावं लागतं, एखाद्याला अजून वेगवेगळ्या प्रकारची व्रतवैकल्य करावी लागतात, कारण त्याच्या चित्तावरती काही उपलेप चढलेले असतात गेल्या काही जन्मांचे, काही कर्मांचे, आणि सद्गुरू त्याला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्याच्या चित्तावरचे मळभ दूर करतात. त्याचं चित्त लखलखीत होण्यासाठी जी सेवा आवश्यक आहे ती त्याच्याकडनं करून घेतात, आणि मग त्या जपतप साधनेतनं

0: त्याचं चित्त एकदा का लखलखीत झालं की त्याच्यात भगवंताशिवाय सद्गुरूंशिवाय दुसरं रिफ्लेक्शन कुठलं येऊच शकत नाही.
1: नक्कीच. आरोग्य, अध्यात्म आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमा याबद्दल जर आपण बोलायचं ठरवलं तर याचा एकमेकांशी किंवा परस्परांशी काय संबंध आहे?
0: आरोग्य आणि अध्यात्म याचा खूप जवळचा संबंध असा अशा अर्थाने आहे की आरोग्याच्या बाबतीमध्ये आमच्या आयुर्वेदामध्ये एक खूप छान व्याख्या दिलेली आहे की समदोष हा समाग्निश्य समधातू मलक्रिया हा प्रसन्नात्मेंद्रिय मन हा स्वस्थ इत्यभिधीयते. म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये दोष धातू मल समप्रमाणात आहेत आणि ज्याची इंद्रिय आणि मन प्रसन्न आहे अशी व्यक्ती स्वस्थ आहे असं म्हणावं. आता आजच्या काळात जर का तुम्ही बनी माणस 80-85% तुम्ही कितीही तरी असं स्तरावरती असणार स्ट्रेस आजच्या काळामध्ये या प्रकारचे आकर्षणाचे बिंदू मोबाईलवरती असणारे रील्स दर मिनिटाला आपण नुसते स्क्रोल करताना बघा एका मिनिटापेक्षा कोणाला बघायचं नसतं आणि त्या एका मिनिटात एक भावना समजा काहीतरी दयापूर्ण भावना असलेला व्हिडिओ असतो तो जातो आणि एकदम कर्कश असा व्हिडिओ समोर येतो आणि तो जातो नंतर परत काहीतरी येतो. ही जी आंदोलनं आहेत ना ही तुमच्या मनाला अस्थिर करतात आणि ती अस्थिरता शरीरामध्ये असणाऱ्या वातदोषाला ट्रिगर करते आणि तो तुमचा वातदोष शरीरामध्ये एका दोन महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये फार परिणाम कदाचित करणार नाही पण महिनोन महिने वर्षानुवर्ष जर ते तसंच सुरू राहिलं तर इट विल डेफिनेटली हार्म युअर बॉडी आणि मग मानस स्तराचे परिणाम शरीरावर दिसायला लागतात. याचं अजून एक उदाहरण देतो की समजा एखाद्याला ताप आला तर ताप आलेल्या स्थितीमध्ये त्याला जर का कोणी सांगितलं की अरे तुझं आवडीचं गाणं लावलंय टेपवर मोठ्याने तो म्हणतो अरे नको मला ऐकावं असं नाही वाटत आहे कारण त्यावेळेस त्याचं मन प्रसन्न नसतं. म्हणजे शरीर आणि मन कसं कनेक्ट आहे ते मी सांगतोय. आणि दुसरा प्रसंग समजा घरात घडला की एखाद्या दुर्दैवानी जवळच्या व्यक्तीची एखादी दुर्घटना घडली आहे मन दुःखी झालेलं आहे अशा प्रसंगात जर तुम्ही त्याला सांगितलं की चल पटकन जेवायला बस भूक लागलेली आहे का नाही ह्याचंही त्याला भान नसतं कारण मन त्यावेळी विषण्ण असतं. म्हणजे मन आणि शरीर हे एकमेकांशी प्रचंड घट्ट जोडलेलं आहे. आपल्या शास्त्रानुसार आयुर्वेद शास्त्रानुसार शरीर हे पंचमहाभूताचा शरीर म्हणजे जो आपला देह आहे त्याच्या आतमध्ये असलेली इंद्रिय त्याच्या आतमध्ये मन बुद्धी अशा वेगवेगळ्या प्रकारे ते एक शृंखला त्याची तयार आहे आतमध्ये ते एकमेकांना जोडलेलं आहे. आणि मग शरीराची निगा राखायची असेल तर मनाची न राखता ती शक्यच नाही आहे. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा बिंदू आहे की आरोग्य आणि अध्यात्म याचा प्रचंड मोठा संबंध आहे. तुम्ही जर का फक्त अध्यात्माचा विचार न करता मी माझं शरीर एवढाच विचार करत राहिलात तर त्याला काही मर्यादा आहे. विशिष्ट मर्यादेनंतर शरीराचे तुमचे कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी शरीर काही ना काही विकारग्रस्त व्हायला लागतं आणि त्यावेळेस मनाची अस्थिरता वाढते आणि मग त्यावेळेस आपण टिकू शकत नाही या सगळ्या आपल्या आजच्या काळाच्या ओघामध्ये. आणि मग अशा स्थितीमध्ये मनाला स्थिरता जर मिळाली तर 100% ती शरीराला आरोग्यदायी असते मनाला स्थिर ठेवणारी असते आणि आपल्याला सगळ्याच बाजूनी एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी असते. म्हणजे हा निश्चितपणे एक महत्त्वाचा बिंदू आहे की मग ह्या सगळ्यासाठी काय असावं. तर असं सांगितलं गेलं आहे आता माझी जी सद्गुरूंची परंपरा आहे ती परांबिका उपासना आहे म्हणजे भगवतीची उपासना. म्हणजे जसं परब्रह्म उभे आपण म्हणतो की विटेवर परब्रह्म हे सगुण रूपात पांडुरंगाच्या रूपात पंढरपूरला जसं आहे त्या परब्रह्मानीच रामदास स्वामींना श्रीरामाच्या रूपात दर्शन दिलंय त्याच परब्रह्मानी अन्य संतांना त्या त्या भावात त्यांच्या वेगवेगळ्या इष्टदेवतेच्या रूपात दर्शन दिलंय. तसं परमपूजनीय योगीराज हंसतीर्थ स्वामींना त्यांच्या सद्गुरूंची आज्ञा होती की नाथ परंपराच आहे परंतु तुम्ही परांबिका उपासना करायची आहे कुलदेवतेची उपासना करायची आहे. तर त्यांनी त्यावेळेपासून तो जो साधनेचा भाग सुरू केला त्याच्यामध्ये कुलदेवतेची आई जगदंबा रेणुका मातेची उपासना त्यांनी आरंभ केली आणि त्यांनी त्या परांबिका उपासनेच्या स्थानावरती जे निर्गुणाचं जे सगुणाचं दर्शन प्राप्त झालं त्यानंतर सगुण रूपात आई त्यांच्यासाठी प्रगट झाली ती स्थापना सोनईला त्यांनी केली. त्यानंतर त्यांचं अनेक प्रकारचं वाङ्मय आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्या वाङ्मयातला मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की त्याच्यामध्ये देवी भागवत नावाचं जे पुराण आहे श्रीमद देवी भागवत त्या पुराणाच्या 9व्या स्कंदावरचा एक ग्रंथ महाराजांनी लिहिला आहे.

0: श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावरती एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिलं, तसं या भागवत देवी भागवताच्या 9व्या स्कंदावर हंसतीर्थ स्वामींनी शक्ती सामर्थ्य परांबिका उपासना हा ग्रंथ लिहिला. तर त्या ग्रंथाचं जेव्हा आपण चिंतन करतो त्यावेळेला हा जो काही विषय आहे की आपल्याला उत्तर मिळण्यासाठी आपण जे शोधतो आहे म्हणजे आरोग्य, मन, त्याची स्थिरता, मग सद्गुरू कोण, तर त्याच्यात असं स्पष्टपणे दिलेलं आहे की त्या देवी भागवत असं सांगतं की तुमची कुलदेवता ही तुम्हाला योग्य गुरुपर्यंत पोहोचवू शकते. तर स्वामी नेहमी असं सांगायचे की सद्गुरू आणि भगवती हे तसं बघायला गेलं तर वेगळं तत्व नाही आहे, कारण ती शक्तीच आहे दोन्ही ठिकाणी. पण भगवती ही उपासना घेणारी आहे अनेक कुळांपासून आणि तुमच्या अनेक पिढ्यांपासून. तिची जर तुम्ही योग्य सेवा केली आणि सद्गुरू जर तुम्हाला मिळालेले नसतील आणि तुम्ही तिच्या चरणी जर प्रार्थना केली की मला आई योग्य सद्गुरू मिळू दे, तर ती व्यवस्था ती करते आणि त्या माध्यमातून आपली ही व्यासपौर्णिमा गुरुपौर्णिमा खरी सार्थकी लागेल जर आपण आपल्या कुलदेवतेला वंदन केलं. कारण पौर्णिमा हे देवीचं भगवतीची पण तिथी सांगितली जाते आणि ही विशेषत्वानी गुरूंची तिथी आहे आणि त्या दिवशी जर तुम्ही चिंतन केलं, जर सद्गुरूंची प्राप्ती झालेली असेल आणि सद्गुरूंचा धावा ध्यास तुम्ही त्या दिवशी केला तर निश्चितपणे त्या तत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांना सद्गुरूंची प्राप्ती झाली नाही आहे पण तो भाव आहे त्यांनी आपल्या कुलदेवतेला शरण जावं, निश्चितपणे ती कुलदेवता त्यांना योग्य मार्ग दाखवेल असं मला वाटतं.
1: नक्कीच. आज सर आपण गुरुपौर्णिमेनिमित्त व्यासपौर्णिमेनिमित्त एकत्र आहोत, तुमच्या दृष्टीनं गुरुपौर्णिमेची व्याख्या काय आहे?
0: गुरुपौर्णिमा याची व्याख्या किंवा त्याच्या मागचा एक भाव फक्त आपल्यासमोर ठेवतो की साधी गोष्ट आहे, मी कोण आहे, मी इथं या ठिकाणी या देहामध्ये जन्माला आलेलो, मी जो कोणी आहे तो का जन्माला आलो आहे, मी नेमकं आयुष्यात काय कार्य करायचं आहे, मी परिपूर्ण कशातनं होणार आहे, या सगळ्या माझ्या प्रश्नांचं परिपूर्ण उत्तर ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे सद्गुरू आहेत. माझ्या आयुष्य सार्थकी लावणारी जी शक्ती आहे ती म्हणजे सद्गुरू आहेत. आता असं आहे की आपण सगळं त्यांच्याकडनं घ्यायचं आहे तर त्यांना कधीतरी द्यायचं पण आपण विचार केला पाहिजे. तर आपण ते सर्वस्व आहेत, त्यांच्याकडे सगळं आहे, आपण त्यांना काय देणार आहे? तर आपलं जे काही अस्तित्व शिल्लक आहे ते त्यांच्या चरणी वाहणं म्हणजे माझं मी पण सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करणं, हा भाव आपला शिष्य म्हणून तयार करणं ही खरी गुरुपौर्णिमेची स्थिती आहे असं मला वाटतं. मग त्याला आपण व्याख्या म्हणूयात किंवा आणखी काय नाव देऊयात, पण अशा भावनेनं सद्गुरूंना शरण जाणं हे जर होऊ शकलं तर ती खरी गुरुपौर्णिमा होईल असं मला वाटतं.
1: नक्कीच. आज सर या निमित्तानं अनेक श्रोते तुम्हाला ऐकत आहेत, अनेक लोकांपर्यंत आपण पोहोचत आहोत, या माध्यमातून या निमित्तानं तुम्ही काय सांगाल?
0: श्रोत्यांना अनेक गुरुपरंपरा आजूबाजूला दिसत असतात तर मला एक सगळ्यांपर्यंत विषय हाच या निमित्ताने पोहोचवायला आवडेल की पूर्व प्रारब्धानुसार मला सद्गुरू मिळतील किंवा सद्गुरू मला शोधत येतील असं प्रत्येकाच्याच बाबतीत होईल असं नाही आहे. आपला भाव जो आहे तो जर शुद्ध असेल आणि आत्ता आधी आपण बोललो तसं कुलदेवतेच्या चरणी जर आपण नतमस्तक झालो तर आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती निश्चित होणार आहे. ती झाली असेल तर सद्गुरूंना विनमुख करून म्हणजे त्यांच्यापासून दूर जाऊन आजचं माझं भागलं आहे ना मग मी आता दुसरी काहीतरी साधना करतो असं न करता एकाच ठिकाणी एकाच गुरूंच्या चरणी एकनिष्ठपणे कार्यरत राहून जर आपण त्यांना शरण गेलो तर निश्चितपणे सगळेच जण आपण योग्य आणि सन्मार्गावर राहू शकतो. कारण आध्यात्मिक विचार म्हणजे काही फक्त पारमार्थिक विचार नाही आहे, आध्यात्मिक विचार हा व्यवहारात सुद्धा तुम्हाला सदाचार सांगणारा विचार आहे. तो सदाचारणी तुम्हाला ठेवणार आहे, तुमच्या आचरणातली जी काही गोष्टी आहेत त्या तुमच्या कुटुंबाला, तुमच्या समाजाला सुस्थितीत ठेवायला मदत करणार आहेत, तुमच्या राष्ट्राला अधिकाधिक उच्चतम स्थितीत नेण्यासाठी प्रयत्नशील जर तुम्ही असणार असाल तर तुम्हाला कुठे ना कुठे संपूर्ण शरणागती पत्करणं गरजेचं असतं आणि ते सद्गुरूंचं चरण ह्याच्याशिवाय ती जागा कुठली असू शकत नाही. त्यामुळं आपण सर्वांना या निमित्ताने आपण शरण जावं, सद्गुरूंनी दिलेलं कार्य हे परिपूर्ण करावं. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयामध्ये देहात्म योग नावाचा असा एक संकल्पना आहे, ती सांगतो या निमित्ताने की आपला जसा शरीर आणि आत्मा असं एकत्र येऊन आपलं शरीर तयार झालंय तसं प्रत्येक गोष्टीचं, सृष्टी हा एक सुद्धा प्रचंड मोठा देह आहे आणि त्याच्यात ईश्वराचा त्या ठिकाणी परमात्म्याचा आत्मा त्या ठिकाणी, अशा अर्थाने संकल्पना जर आपण केली. किंवा एखादं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये असलेला देव म्हणजे तिथला आत्मा आहे आणि ते मंदिर म्हणजे त्याचा देह आहे, असा जर आपण पूर्ण आपला राष्ट्र म्हणून विचार केला तर राष्ट्र म्हणा किंवा अगदी खूप मोठा विचार होईल. आपण कुटुंब म्हणून विचार करू किंवा एखादी परंपरा म्हणून विचार करू तर त्या परंपरेमध्ये जे संत होऊन गेले, जे सद्गुरू होऊन गेले, त्यांचा मूळ विचार जो आहे, मूळ तत्व जे आहे, तो त्याचा आत्मा असतो आणि आपण त्या देहाचे एक भाग असतो. माझ्या शरीरामध्ये माझ्या शरीरात जेव्हा शरीर निर्माण होतं त्यावेळेला असणारं यकृत किंवा हृदय किंवा मेंदू त्या त्या अवयवांच्या ज्या पेशी आहेत त्या जेव्हा निर्माण होतात तेव्हा एकाच पेशीतनं अनेक पेशी निर्माण होऊन त्या तयार झालेल्या असतात. तशी ही सृष्टी निर्माण झाली आहे, तशी ती परंपरा सद्गुरूंच्या कृपेने निर्माण झाली आहे. ती हृदयाची पेशी कधीच म्हणत नाही की मला मेंदूच्या पेशीचं काम करायचं आहे किंवा यकृताची पेशी म्हणत नाही की मला पायाच्या पेशीचं काम करायचं आहे. त्या पेशी त्यांचं त्यांचं योग्य कार्य करतात म्हणून आपला देह योग्य प्रकारे चालतो. तसं तुमच्या परंपरेने तुम्हाला जे कार्य दिलंय ते तुम्ही परिपूर्ण केलं तर तुमच्या परंपरेचा, तुमच्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपल्या राष्ट्राचा देह हा योग्य प्रकारे चालेल. कारण स्वधर्म, स्वतःचं कर्तव्य उत्तम प्रकारे करणं हेच सगळ्या सद्गुरूंचं सांगणं आहे आणि तोच मतितार्थ मला असं वाटतं की सर्वांनी फॉलो करावा आणि त्यानुसार गुरुपौर्णिमेचं हे जे काही औचित्य आहे ते साध्य करावं असं मला वाटतं.
1: आज सर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रात आलात आणि या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं हा एक छान संगम जो आहे तो घालून दिलात आणि गुरुपौर्णिमेचं एक छान मार्गदर्शन जे आहे ते केलं, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: खूप धन्यवाद.
1: श्रोतेहो, आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते आयुर्वेदाचार्य, व्याख्याते, गोसेवक आणि अध्यात्म अभ्यासक डॉक्टर अनिकेत घोटणकर. आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण त्यांच्याशी नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधला. श्रोतेहो, सर्व नगरकरांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या अर्थात व्यास पौर्णिमेच्या खूप मनापासून शुभेच्छा. आजचा नगर डायरी हा कार्यक्रम इथे संपत आहे. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 16, वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
2: मातृगायनाचे महनमंगल स्तोत्र, अर्थात श्यामची आई, साने गुरुजी. या पुस्तकातील रात्र 16, तीर्थ यात्रार्थ पलायन. सिंहस्थात नाशिकला व कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते. त्यावेळेस उत्तरेकडची गंगा, दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते अशी गोड कल्पना आहे. आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुद्धा कोमल भावना दिल्या आहेत. निसर्गाला मानवी कुटुंबातला बनविला आहे. दूर दूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटावेस येतात. मग माणसांनी भेद नये का विसरू? हा महाराष्ट्रीय व हा गुजराती, हा बंगाली व हा मद्रासी, हा पंजाबी व हा परदेशी, असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती वेळा आणतो. परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाना रीतीने आपल्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न केले आहेत. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मिलन करता येते. गंगासागराला मिळालेली आहे व तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. भेदात अभेद पाहणे ही पूर्वजांची थोर दृष्टी होती. त्यावर्षी कन्यागत असल्यामुळे वाईला हजारो स्त्री पुरुष यात्रेला जात होते. आमचा लहानसा पालगड गाव वाईपासून किती दूर, परंतु आमच्या गावातून बैलगाड्या करून कितीतरी लोक जात असे. माझे एक चुलत आजोबा, माझ्या आईचे चुलते, त्यांच्या पत्नी व इतर गावातील बरीच मंडळी जाण्याचे ठरत होते. चांगल्या 10-12 गाड्या एकदम निघणार होत्या. पालघर ते खेड व खेड ते चिपळूण असे मुक्काम करीत त्या गाड्या जाणार होत्या. वाटेत रानात उतरावे, नदीकाठी मुक्काम करावा, पिठले भात करावा, जेवावे व पुढे जावे असे करीत मंडळी जाणार होती. अशा प्रवासात खूप मजा येते. मोटारीनं धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही. सृष्टी माईजवळ एक मिनिट उभे राहावे व जावे, त्यात काय आनंद. आईच्या मांडीवर लोळावे, तिच्याजवळ बसावे, खेळावे, यातील सुख त्याचे वर्णन का करता येईल. निसर्ग ही आपली माताच. त्या मातेला भरभर पाहण्यात काय बरं अर्थ. तिच्याजवळ घटका घटका राहूया. या बैलगाड्यांच्या प्रवासात फार मौज असते. रात्रीच्या वेळेत फारच आनंद, शांत वेळ असते. झाडांमधून वरचे तारे व चंद्रमधून मधून डोकावत असतात. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो. आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा, त्याचे ते आगीसारखे ताऱ्यांसारखे डोळे हकारे करावे व वाघ पुन्हा जंगलात शिरावा. त्या बैलगाड्यांच्या प्रवासात हे सारे अनुभव मिळत असतात. लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मलाही वाटले की आपणही वाईस या सर्वांबरोबर जावे. मी आईच्या पाठीमागे लागलो होतो, परंतु माझे कोणी ऐकाना. मला फार वाईट वाटले. मी आईला म्हटले, आई जाऊ दे ना मला, मी वाटेत हट्ट करणार नाही, खोल पाण्यात जाणार नाही. तात्या म्हणजे माझे चुलत आजोबा सांगतील तसा वागेल. भाऊंना वडिलांना सांग म्हणजे ते नाही म्हणणार नाही. आई त्या पोथी स्नानाचे महत्त्व आहे म्हणून मी माघ स्नान, कार्तिक स्नान सारी केली. मला गंगेचे स्नान करून येऊन दे, तुझा मुलगा पुण्यवान नको का व्हायला. आई म्हणाली, श्याम अरे आजच्याने काय झाले, तू पुढे मोठा हो व जा गंगा गोदांना भेटायला, आज आपण गरीब आहोत. नाही म्हटले तरी 5-6 रुपये तुझ्याकरता द्यावे लागतील, कुठून आणायचे बाळा एवढे पैसे. आईबापांची आज्ञा हीच तुझी कृष्णा, हीच गंगा. पुंडलिक आईबापाचे पाय सोडून समोर देवाला तरी उठला नाही, तो त्यांचे पाय चेपीत बसलाय. हे खरं आहे ना. परंतु मी म्हटले, आई ध्रुव तर आईबापांना सोडून गेला,
3: पुराणात दोन्ही प्रकार आहेत. आई, पुढचे कोणी पाहिले आहे? चांगले करायच्या मनात आले की लगेच करावे, त्याला वेळ बघत बसू नये, असे त्या सत्यनारायणच्या कथेत नाही का? आई, जाऊ का ग? तात्यांना सांगितले तर ते मला फुकटसुद्धा नेतील. ते का पैसे मागतील? आई म्हणाली, अरे ते पैसे घेणार नाहीत, हा त्यांचा मोठेपणा. परंतु असे आपण ओशाळवाने जावे का? दुसऱ्यावर बोजा घालावा का? दुसऱ्यांच्या जीवावर देवाची पूजा नाही करता येत. दुसऱ्यांनी लावलेल्या व वाढवलेल्या फुलझाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात काय रे स्वारस्य? स्वतः श्रमावे, स्वतः मिळवावे व देवाला अर्पण करावे. जायचे असल तर पायी जा, आहे ताकद? मी म्हटले, आई मी दमून जाईल, 6 कोस चालेल, परंतु पुढे? आणि गाड्या पुढून निघून जातील मला सोबत? मला भीती वाटेल, आणि गाड्यांबरोबरच चालत जाणे म्हणजे त्यांना लाजवणेच. ते मग मला गाडीत घेतीलच. त्यांना तर मी पायी येत आहे हे कळता कामा नये, परंतु त्यांची सोबत तर हवी. आणि पुन्हा इतके 40-50 कोस माझ्याने चालवेल तरी कसे? आई म्हणाली, ध्रुवाच्या गप्पास सांग, ध्रुवाला भीती वाटली नाही. जो देवाकडे जाव्यास निघाला ना, त्याला कोणाची आली भीती? साप वाघ त्याला मार्ग दाखवतील, खाणार नाहीत. तो दमून जर रस्त्यावर झोपला व त्याच्या तोंडावर उन्हाचा कवळ सापडला तर साप त्याच्यावर फणा धरील. त्याला तहान लागली तर पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील. त्याला जर भूक लागली तर गाय माऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडील. देवाकडे जो जावयास निघाला त्याला सारे मित्र, सारे सखे, त्याचे सारे गडी, सारे सहाय्य करणारे. आहे का ध्रुवाची श्रद्धा? त्याचा तो भाव वेडा. हे काय रडावेस काय झाले? अरे आपण लहान माणसे, अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत. वेडा, हट्ट घेऊ नकोस, मला खूप वाईट वाटले. उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती. गाड्यांच्या पाठोपाठ त्यांना न दिसू अशा रीतीनं आपण जावे असे मनात येत होते. आपण दमू थकू, आपणास भूक लागेल, खायला काय, नाना शंका मनात येत होत्या. पाणी प्यावे व झाडांचा पाला ओरबाडून खावा, बकरी पानावर जगते आपण जगू, चिंचेची करवंदीची कोवळे पाने खाऊ असे मनात योजत होतो. रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली ते कळले नाही. मी उठलो तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या. त्या दिवशी शनिवार होता, शाळा होतीच. मी पटकन पळसाकडे तोंड धुणे आटोपले, झटपट आंघोळ केली, संध्या केली, नमस्कार घातले, तुळशीला पाणी घातले, पाटी दप्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो. आई म्हणाली, अरे इतकी घाई का? मी पानगी करते, ती खा व मग जा शाळेत. बण्या बापू कोठे अजून गेलेत? बस जरा. मी रागाने म्हटले, मला नको जा पानगी बिनगी. खायला देतेस पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस. मला वाईची भूक आहे, खायची नाही. मी आपला शाळेत जाऊन बसतो. आई जरा रागाने म्हणाली, पुन्हा माग तर खरं खायला बघ देईल का? सारे तुझ्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. मोठा राजाच की नाही तू? राजाच्या तरी पोटी यायचे होते. भिकाऱ्याच्या घरात जन्मून राजाची ऐट्रे कशी चालणार? चांगली पानगी देते ती नको म्हणतो, दुपारी पण नको जेवूस, खायची भूक नाही म्हणे. किती दिवस राहतो सुपाशी ते तरी बघते. श्याम मागे फिर, आईचे ऐकावे हो सांगितलेले, परंतु मी न ऐकता झपाझप जात होतो. अजून शाळेत मुले यायला लागली नव्हती. वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला व देवा माझा निश्चय तू टिकव, तू माझा सहाय्यकारी हो अशी प्रार्थना केली. मी शाळेत गेलो तेव्हा एक सुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता. शाळा अद्याप उघडलेलीच नव्हती. माझे दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवलं व मी शाळेतून बाहेर पडलो. मुलांनी मला पाहू नये म्हणून मी झपाट्याने जात होतो. मी गावाबाहेर आलो, गावची नदी ओलांडली व पुढे चाललो. तिठ्यावर आलो जेथे 3 रस्ते फुटतात, त्या जागेला तिठ्ठा म्हणतात. एका बाजूला दापोलीचा रस्ता होता, एका बाजूला खेडचा होता. मी खेडचा रस्ता धरला व चालू लागलो. पहाटे निघालेल्या गाड्या कितीतरी लांब गेल्या होत्या. त्या गाड्या 10-11 वर्षाचा मुलगा कसा गाठणार? मला माझे भानच नव्हते. परंतु ऊन लागले, मी दमून गेलो, मला रडू येऊ लागले. घरी परत जाण्याची लाज वाटू लागली. परंतु घरी नाही जावयाचे तर कोठे जावयाचे? रानात कोठे राहणार आणि किती वेळ राहणार? मी माघारी वळलो. माझ्या गावाकडे पावले वळवली. डोळ्यातून पाणी गळत होते व सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जात होते. जणू सूर्याचे किरण माझे अश्रुपुषित होते. भर दुपार होण्याची वेळ सूर्य डोक्यावर आला. मी घामाघूम झालो. सकाळपासून पोटात काही नव्हतं. मी पालगड गावाजवळ आलो. परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली. स्वाभिमान म्हणे, गावात जाऊ नको, परत घरी जाऊ नकोस. पोट म्हणणे, घरी जा. घरी जर न जाण्यात कसला आलाय स्वाभिमान? आई बापांशी का स्वाभिमान दाखवायचा? प्रेम करणाऱ्यांसमोर स्वाभिमान दाखवणे म्हणजे प्रेमाचाच अपमान आहे. गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही. गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते. ही आमची ग्रामदेवता. बाळंतींनी बाळंतपणातून उठल्या की मूल घेऊन झोळायला जातात. तिची खणा नारळांनी ओटी भरता. माहेरवासिनी सासरहून आल्या तर झोळायला जातात. मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो. त्या देवीच्या पाठीमागं खूप अंधार आहे. अंधारात लपून बसलो. परंतु किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होते. शेवटी लाजलाज्जा सोडली, स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो. गावच्या रस्त्याला लागलो. गावातील घरे दिसू लागली. खाली मान घालून चाललो होतो. पाय चटचट भाजत होते. आत हृदय जळत होते. वरून डोळे गळत होते. असा मी चाललो. डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते. इतक्यात माझे मनगट कोणीतरी धरले. अरे, आहेस तरी तू कुठे? तुला शोधायचे तरी किती? गळ्याला फास लावायचा एखाद्या वेळी, असे शब्द माझ्या कानी पडले. ते माझे चुलते होते. गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता. चुलते, वडील, घरची शेजारची सारी माणसे मला धुंडीत होते. शाळेतील मुलांनी पाठी दप्तर घरी आणून दिले होते. तेव्हा कळले की मी हरवलो. आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडी पुस्ती वाईट आली होती म्हणून मला मारले होते. मी निघून गेलो. त्यामुळे पुन्हा आज मार बसेल कदाचित म्हणून गेलो असेन असं हेडमास्तरास वाटले. ते हेडमास्तर फार मारकुटे होते. निगडीच्या काठ्यांचा भाराचा भारा ते शाळेत आणून ठेवीत व मुलांना गुरासारखे झोडपीत. छत्रीच्या लोखंडी काडीने सुद्धा मुलांच्या उपड्या हातावर बोटांच्या पेऱ्यावर ते मारीत. ते गांजा ओढीत असत व तर्र होऊन येत असत. त्यांची बदली व्हावी म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो. मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटले. आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला असे त्यांनी मनात घेतले. ते जरा घाबरलेत. या श्यामने विहिरीत जीव बी उतर नाही ना दिला, अशी त्यांना धास्ती वाटली. शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या पुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली. वडिलांना वाटले की माराला भिवून श्याम पळाला. वडील पहाटे उठून मला घरी खरडे घासायला व कित्ता गिरवायला लावित असत. अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो. मास्तरांनी उगीच श्यामला इतके मारले. पोरगा कुठे गेला? आता काही कमी जास्त झाले तर, न व्हावे ते झाले तर, असे शेजारी म्हणू लागले. वडील हेडमास्तरांकडे गेले व त्यांना पुष्कळ टाकून बोलले. हेडमास्तर म्हणाले, आजपासून तुमच्या मुलाला चार बोटे लावणार नाही. म्हणजे तर झाले ना, तुमची मुले चांगली व्हावी म्हणून लावतो हात. मला त्यात काय मिळायचे आहे? तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही बरे भाऊराव. परंतु वडील म्हणाले, पुन्हा लावणार नाही, परंतु आधी सापडू दे तर खरा. घरात जेवणे तशीच राहिली होती. आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो, अशी शंका आली. परंतु तिने ती बोलून दाखवली नाही. तिला ते शक्य वाटले नाही. चुलत्यांनी माझी बकोटी धरून आणले. रस्त्यात मुलांची गर्दी. चोराला पाहाव्यास जसे लोक जमतात ना, तसे मला पाहाव्यास मुलगे जमले. वाटेत वडीलही भेटले. जा रे आपापल्या घरी, का तमाशा आहे? वडील मुलांना रागाने बोलले व मुले निघून गेली. वडील माझ्यावर रागवले नाहीत काही नाही. ती वेळ रागे भरण्याची नव्हतीच. मी दमलो होतो. घरी येऊन अंथरुणावर पडलो. थोड्या वेळाने वडील आले व म्हणाले, श्याम उठ बाळ, पुन्हा नाही हो मास्तर मारणार. अरे, मास्तरांनी मारले तर असे पळून का जावे? आमच्या वेळेस तर घोडीवर सुद्धा चढवीत. मुलाला उलटे टांगून खालून मिरच्याची धुरी घालीत व वरून छड्या मारीत. माराला भिवून कसं चालल? मास्तर मारणारच. मारणार नाही तो कसला मास्तर? उठ, हातपाय धु, तोंड बघ कसं झालं आहे, कोकंब्यासारखे लाल, वाडगत्याचे पान आधी. मी उठलो, हातपाय धुतले. माझ्या पळण्याचे निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेले पाहून मनात जरा बरं वाटलं. मारण्याचे आता कमी करतील असं वाटलं. माझ्यामुळे ते जपून वागतील व इतर मुलांनाही मारलेच तर बेताने मारतील असे मनात येऊन आनंद झाला. इतर मुलांवर मी केवढा उपकार केला असं वाटलं. ती मुले माझे आभार मानतील असे वाटले. बाजीरावाच्या पळण्याने मराठ्यांचे स्वराज्य गेले, परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य अगदी पूर्ण जरी नाही तरी वसाहतीचे तरी मिळाले. आणि हे सारे श्यामच्या ध्यानीमनी नसतानाही. मी का पळून गेलो होतो हे तीन जणांना माहीत होत, मला, आईला व देवाला. शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हती. मी जेवून पुन्हा निजलो. खूप दमलो होतो व उन्हाही सडकून लागले होते. तिन्ही सांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली तरी मी झोपलेलोच होतो. आई माझ्या अंथरुणाजवळ आली. ती माझ्याजवळ बसली. तिनं माझ्या कपाळाला हात लावून पाहिलं. तिनं हाक मारली, श्याम. मी डोळे उघडले. आईने अंगावर हात ठेवला होता. ती वात्सल्याने म्हणाली, श्याम बरे नाही का वाटत, अंग दुखते? मी सांगितले तरी ऐकले नाहीस असे म्हणून आई माझे अंग चेपू लागले. मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेवले व रडू लागलो. माझे रडणे आवरून मी आईला म्हटले, आई मी तुझे ऐकले नाही, असं पळून गेलो म्हणून तू रागवलीस होय? मास्तरांनी मारले म्हणून नाही हो मी पळालो. तू नाही का एखाद्या वेळेस मारीत म्हणून पळतो का मी? भाऊंना वाटले की त्यासाठी मी पळालो. तू काल म्हणालीस जायचे तर पायी जा, आहे ताकद? आई मी पायी जाऊ पाहत होतो, परंतु माझ्या शक्तीपलीकडचे मी करू पाहत होतो. कोठे बाळ ध्रुव आणि कोठे तुझा श्यामडा श्याम? आई तुझ्या श्यामवर रागवू नकोस. तुझा श्याम आतताई व हट्टी आहे. मनात येईल ते तो करू बघतो, मग कसा फसतो व रडतो? तू नाही ना रागवलीस? तुझे न ऐकता व तुला न सांगता पळून गेलो म्हणून नाही ना रागवलीस? सांग ना आई, सांग. नाही म्हण. माझे तोंड कुरवाळून व माझे डोळे पुसून आई म्हणाली, श्याम मी का रागवेन? मला रागही आला नाही व तो पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही. तुझ्या काळजीमुळं वाईट वाटले. तू लहान, तुझे कसं होईल यामुळे डोळे भरून येत होते. मी काल तसे बोलले माझे शब्द कारण म्हणूनही वाईट वाटत होते. परंतु तू पळून गेलास हे फार वाईट केलेस असे मनात येऊन सुद्धा वाईट वाटले नाही. श्याम तू वाईट गोष्टींसाठी थोडाच पळून जात होतास. परवा गावातला कोणाचा मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला, तसा का तू पळून जात होतास? तू देवासाठी पळून जात होतास, गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास. तुला मी कशी रागू? बाळ तुझा मला अभिमानच वाटेल. माझा श्याम पळून गेलास तर देवासाठी गेला असे मी अभिमानाने म्हणेल. श्याम एक लक्षात ठेव, तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव, चोरी चहाडी करून पळू नकोस, वाईट संगतीसाठी पळू नकोस, भीतीने पळू नकोस. देवासाठी पळून गेलास तर जा, साऱ्या संतांनी तेच केलंय. देवासाठी माझा मुलगा पळून जावा अशी मी प्रार्थना करेन. या ठिकाणी श्यामची आई या पुस्तकातील रात्र 16 संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विदान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी, आज आहे सर्वात खास दिवस आणि महत्त्वाचा, कारण आज आहे गुरुपौर्णिमा, म्हणजेच आपल्या आयुष्यातील गुरूंचा दिवस. आपल्या आयुष्यात खूप गुरु असतात. गुरु हा छोटा किंवा मोठा नसतो. कधी कधी आपला गुरु हा आपल्यापेक्षा छोटा पण असतो आणि कधी कधी आपल्यापेक्षा मोठा पण असतो. गुरुला कोणतं वय किंवा मर्यादा नसते. गुरु तो व्यक्ती असतो जो आपल्याला आपल्या चुका दाखवून देतो, मार्गदर्शन करतो. गुरु तो असतो जो आपल्याला चुकीच्या गोष्टींच्या आहारी जाऊ देत नाही. गुरु तो असतो जो योग्य मार्ग दाखवतो. गुरु तो असतो जो आपल्यासोबत उभा असतो, म्हणजेच आपली आई, शिक्षक, मित्र, आपले कलीग, बहीण, भाऊ, वडील, मावशी, आत्या, आजी, आजोबा, ह्यापैकी कोणी पण आपले गुरु असतात. कोणाचे गुरु ह्याशिवाय पण दुसरे असू शकतात. आता माझे गुरु कोण असतील, तर ते म्हणजे माझे आईबाबा, कारण त्यांनी मला लहानपणापासून तर आत्तापर्यंत त्यांनी माझं पालपोषण केलं आहे. मला चांगल्या गोष्टींमध्ये मार्गदर्शन केले. मला या जगामध्ये जगायचे कसे हे शिकवले. एवढेच नाही तर माझ्या आवडीनिवडी जपल्या. मला काय पाहिजे आहे, काय नको आहे ह्यावर खूप लक्ष दिले. माझी काळजी घेतली. जर मला काही अडचण आली तर मी माझ्या आईबाबांना जाऊन सांगते. मग माझी आई मला त्या गोष्टीत मार्गदर्शन करते. तिने मला चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही पण गोष्टी शिकवल्या आहेत आणि बाबांनी मला त्यांच्या हाताला धरून चालायचे शिकवले आहेत. तर माझे गुरु म्हणजे माझे आईबाबा. तर मग मंडळी, ऐकूया उत्तर ह्या चित्रपटातील ओ आई हे गीत. याचे गायन केले आहे राधिका भिडे यांनी, गीतकार आहे क्षितिज पटवर्धन आणि अभिनय केला आहे रेणुका शहाणे आणि अभिनय बेळगे.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, माहिती करून घेऊया आदियोगी आणि गुरु पौर्णिमेची पहिली गोष्ट. आपल्या प्राचीन आध्यात्मिक ग्रंथ आणि परंपरेनुसार गुरु पौर्णिमेचा इतिहास 15,000 वर्षापेक्षाही जुना मानला जातो. गुरु पौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरु पौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माद्वारे साजरा केला जातो. पण धर्माप्रमाणेच सर्व धर्मांमधील त्यांच्या त्या कथा आहेत. तर मग जाणून घेऊया त्या कथा. सर्वप्रथम माहिती करून घेऊया हिंदू धर्माबद्दल. तर हिंदू धर्मात दोन कथा सांगितल्या जातात. तर मंडळी, हिंदू धर्मात गुरु पौर्णिमेचे महत्त्व केवळ एका सणापुरते मर्यादित नसून ते मानवाच्या आध्यात्मिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासाचा पाया मानले जाते. पौराणिक कथेनुसार आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूचे अंश मानले गेलेले महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला. व्यासांनी विखुरलेल्या वैद्यकीय सूक्तांचे संकलन करून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद असे चार भाग केले, जेणेकरून सामान्य मानवाला ज्ञान आत्मसात करणे सोपे होईल. त्यांनी महाभारतात 18 पुराणे आणि श्रीमद भगवद्गीता यासारख्या अद्वैत ग्रंथांची रचना केली. मानवी संस्कृतीला ज्ञानाची पहिली दिशा त्यांनीच दिली, म्हणूनच त्यांना जगद्गुरू किंवा आद्यगुरु म्हटले जाते आणि त्यांच्या जन्मोत्सवाला व्यास पौर्णिमा म्हणून पूजले जाते, म्हणजेच आत्ताची आपली गुरु पौर्णिमा. तर मग मंडळी, ऐकूया धर्मवीर ह्या चित्रपटातील गुरु पौर्णिमा हे गीत. ह्याचे गायन केले आहे मनीष राजगिरी यांनी, संगीतकार आहे अविनाश विश्वजीत हे, गीतकार आहे संगीता बर्वे हे आणि अभिनय केला आहे प्रसाद ओम, क्षितिश दाते आणि मकरंद पांडे यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, दुसऱ्या एका प्राचीन कथेनुसार भगवान शिव हे या सृष्टीचे पहिले गुरु म्हणजेच आदिगुरु आहेत असे मानले जाते. हिमालयात जेव्हा शिवांनी आपली रूप प्रकट केली तेव्हा त्यांचे दिव्य तेजाने आकर्षित होऊन सात ऋषी म्हणजेच सप्तऋषी ज्ञानाच्या शोधात तिथे पोहोचले. शिवांचे लक्ष वेधण्यासाठी आणि स्वतःची पात्रता सिद्ध करण्यासाठी या ऋषींनी तब्बल 84 वर्ष कठोर साधना केली. अखेर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांनी प्रसन्न होऊन या सप्तऋषींना आपले शिष्य मानले आणि त्यांना योगशास्त्र, तंत्र आणि विश्वासाचे सर्वोच्च गूढ ज्ञान दिले. याच दिवशी शिव हे दक्षिणमूर्ती अर्थात गुरुच्या रूपात प्रकट झाले. या तिथीन गुरुभक्ती आणि समर्पणाच्या इतरही अनेक कथा जोडलेल्या आहेत. यात एकलव्याची कथा सर्वात प्रसिद्ध आहे, ज्याने गुरु द्रोणाचार्याचा केवळ मातीचा पुतळा समोर ठेवून धनुर्विद्या आत्मसात केली आणि गुरुने मागताच एका क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून कापून दिला. तसेच आदि शंकराचार्याचे शिवगिरी यांची कथा पण खूप प्रसिद्ध आहे, ज्यांनी कोणतीही वेदशास्त्राची पार्श्वभूमी नसताना केवळ अथागन गुरुसेवेच्या बळावर एका रात्रीच संपूर्ण वेदाचे ज्ञान प्राप्त केले. गुरु ह्या शब्दाचा अर्थ पाहिल्यास गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाशाचा किरण. शिवाय अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून मोक्षाच्या आणि प्रकाशाच्या मार्गावर नेतो तोच गुरु होय. या दिवसापासून चतुर्मास म्हणजेच 4 महिन्याचा पवित्र काळ सुरू होतो. साधनेद्वारे शिष्यांना ज्ञानदान करतात. हिंदी संस्कृतीत या दिवशी सर्वप्रथम जन्मदाती माता, वडील आणि त्यानंतर आध्यात्मिक गुरूंचे पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. तर मंडळी, ऐकूया सिकंदर ए आजम या चित्रपटातील डाल डाल पर सोनी की चिडिया हे गीत. याचे गायन केले आहेत मोहम्मद रफी यांनी. गीतकार आहे राजेंद्र कृष्ण हे. संगीतकार आहेत हंसराज बहेल. अभिनय केला आहे पृथ्वीराज कपूर आणि मुमताज यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमेला अत्यंत पवित्र ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण हा दिवस मानवी इतिहासाला प्रज्ञा व करुणाची नव्या दिशा देणारा आहे. त्याचप्रमाणे धमक चक्र प्रवर्तन दिन म्हणूनही हा साजरा केला जातो. वैशाख पौर्णिमेला बौद्ध गया येथे सर्वोच्च ज्ञान प्राप्त केल्यानंतर तथागत भगवान बुद्धांनी वाराणसीजवळ सारनाथ येथील मृगदावनात जाऊन याच दिवशी आपल्या 5 जुन्या संन्याशी सहकाऱ्यांना आयुष्यातील पहिला धम्म उपदेश दिला होता. या पहिल्या ऐतिहासिक प्रवचनाला धम्मचक्र पवन सूत म्हणजेच जाते, ज्यामध्ये बुद्धांनी मानवी दुःखाचे मूळ कारण शोधून त्यातून मुक्त होण्यासाठी 4 अर्थसत्य आणि मध्यम मार्गाचा अवलंबन करणारा अष्टांगिक मार्ग काढला होता. म्हणजेच समयक संकल्प, समयक वाचा, समयक कर्मानित्य, समयक आजीविका, समयक व्यायाम, समयक स्मृती आणि समयक समाधी जगाला दिला. हा महान उपदेश ऐकून त्या 5ही संन्याशींनी बुद्धांचे शिष्यत्व पत्कारले, ज्यामुळे बौद्ध धर्मात पहिल्यांदा पवित्र भिक्खू संघाची स्थापना झाली आणि बुद्धांना जगाचे सद्गुरु म्हणून स्थान मिळाले. या महान धर्मचक्र परिवर्तना व्यतिरिक्त या स्थितीला सिद्धार्थ गौतमांच्या माता महामाई देवींच्या उदारात गर्भप्रवेश झाला होता. तसेच वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी मानवी दुःखाच्या मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी आपल्या राजवैभवाचा व संसाराचा त्याग करून गृहत्याग केला. याच दिवसापासून बौद्ध भिक्खूंच्या 3 महिन्याच्या वर्षाला देखील सुरुवात होते, ज्यामध्ये भिक्खू एकाच ठिकाणी राहून तीव्र ध्यान साधना आणि उपासकांना धर्माची शिकवण देतात. म्हणूनच बौद्ध परंपरेत ही पौर्णिमा केवळ अंधश्रद्धेचीच किंवा व्यक्तिपूजेचीच नसून ती आज्ञेचा आदर दूर करून प्रज्ञेचा प्रकाश देणारी आणि कृतज्ञता व्यक्त करणारी एक अत्यंत महान व्यक्तिमत्व तिथी मानली जाते. तर मंडळी, ऐकूया गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु गोविंद खडे हे गीत. याचे गीतकार आहेत संत कबीरदास.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणे या शोमध्ये तुमचे स्वागत. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी ऐकूया, जैन धर्मात आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा वीर शासन जयंती म्हणून अत्यंत श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. जैन परंपरेनुसार 24वे तीर्थकार भगवान महावीर यांनी वैशाखा शुद्ध दक्षिमीला केवळ ज्ञान म्हणजेच सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले होते. ज्ञानप्राप्तीनंतर भगवान महावीरांनी तब्बल 66 दिवस मौन पाळले होते, कारण त्यांच्या दिव्यवाणीतील उपदेश ग्रहण करू शकले आणि तो सामान्यापर्यंत पोचवू शकले असा कोणताही परमयोग्य शिष्य किंवा विद्वान त्यांना भेटला नव्हता. अखेर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी राजगृह येथील विपुलाचल पर्वतावर भगवान महावीरांचे मौन सुटले आणि परमविद्वान ब्रह्मान इंद्रपुती गौतम यांचा अहंकार गळून पडला आणि त्यांनी भगवान महावीरांचे परमशिष्यत्व पत्कारले. भगवान महावीरांनी गौतम स्वामींना आपले प्रथम गंगाधर म्हणून दिशा दिली आणि पहिल्यांदा जैन धर्माचा दिव्य उपदेश दिला. एका खऱ्या शिष्याला त्याचे परमगुरु लाभले आणि संपूर्ण तीर्थकाराचा धम्म उपदेश मिळाला. म्हणून जैन धर्मात या दिवसाला वीर शासन जयंती आणि गुरुपौर्णिमा असे दुहेरी महत्त्व प्राप्त झाले. या दिवसापासून जैन साधू आणि साध्वींच्या 4 महिन्याच्या चातुर्मास साधनेला आणि आध्यात्मिक उपदेशांना देखील अधिकृतपणे सुरुवात होते. तर मंडळी, आता वेळ होती आहे निरोप घेण्याची, तर तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पण त्याआधी ऐकूया गुरु परमात्मा परशु हे गीत. याचे गीतकार आहे संत एकनाथ महाराज आणि संगीतकार आहे श्रीधर फडके आणि याचे गायन केले आहेत सुरेश वाडकर यांनी.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.
1: बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर पॉली हाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मैंने

नमस्कार, माझे नाव कविता अमोल रच्चा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये। नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वरस

गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.